घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 18 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवल्याच्या रामाचं वैशिष्ट्य. प्रत्येकांना गोंदवल्याच्या रामाचं एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला फार वाटतं. या रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यापुढं उभं राहिलं म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचं आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झालाय असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसं दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणं हे रामाचं ब्रीदच असल्यामुळं तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचं काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असं औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो. तो तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकानं त्याला एकवार तरी पाहावं असं मला मनापासून वाटतं. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावं, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधं असं.

0: आणि तिथं उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावं. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनंच सर्व चाललेलं आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे, त्याचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणं जरुरीचं आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती आहेत तरी तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपानं राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, तिच्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक पहिले, समास दुसरा। अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करून सर्वसिद्धी प्राप्त करून देणाऱ्या फलदायक बोधरूप अशा ओंकार गणेशास नमन असो। माझ्या अंतःकरणात आपण यावे, सर्वकाळ वास्तव्य करावे। मुख दुर्बळ असलेल्या मला आपल्या कृपा टकटक्षाद्वारे बोलते करावे। आपल्या कृपेने भ्रांतीचा पडदा दूर होतो आणि विश्वभक्षक काळ आपले दास्यत्व करू लागतो। आपल्या कृपेमुळे विघ्ने बापडी होऊन थरथरा कापू लागतात आणि केवळ आपले नाव घेतल्याने देशधडीले लागतात। म्हणून विघ्नहर हे आपले नाव आम्हा अनाथांचे माहेरच आहे। आपले नाव घेतल्याने हरिहर देखील अमर झाले असून ते आपणास वंदन करतात। मंगलनिधी असलेल्या आपणास वंदन केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात। आघात, अडथळे, उपाधी यांची बाधा दूर होते। श्री गणेशाचे ध्यान केले असता मनाला मोठे समाधान लाभते। मन ध्यानावस्थेत सर्वांगातून निघून केवळ नेत्रात स्थिर होते। आपल्या सगुण रूपाचे लावण्य नृत्य करू लागते तेव्हा सर्व देव देखील स्तब्ध होतात। सदा सर्व काळ अत्यंत आनंदाने डोलणारे आपले प्रसन्न वदन सदैव आनंदित असते। आपले भीमकाय रूप भव्य असून आपली मूर्ती महाप्रचंड आहे। आपल्या मस्तकावर उदंड सिंदूर चर्चिला आहे। नाना सुगंध आपल्या भोवती दरवळत असून नाना शब्दांचे नाना झंकार देते दिसतात। आपली सरळ व खाली वळलेली सोंड मनोहर भासत आहे। आपले विशाल कान हलतात तेव्हा 14 विद्या साकारतात। आपल्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळकत असून त्यावर तेजाचे किरण चमकत आहेत। आपले शुभ्र दात ठसठशीत दिसत असून त्यावरील सुवर्णाची रत्नखचित कडी शोभते आहे। कानामध्ये असलेली निळी कुंडले तळपत आहेत। आपल्या विशाल उदरावर नागाचा कडदोरा घातलेला असून त्याला लावलेल्या छोट्या घंटांचा मंद नाद किणकिण करीत आहे। चतुर्भुज लंबोदर रूप असलेल्या गणेशाच्या कमरेला पीतांबर असून समोर नाग फणत्कार करीत आहे। हा वेटोळे घालून बसलेला शेष मधूनच नाभिकमळाकडे जिभल्या चाटत टकमका पाहत आहे। आपल्या घरात नाना पुष्पांच्या माला शोभत असून हृदय कमळावर रत्नजळित पदक शोभत आहे। चार हातांपैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अंकुश आणि एका हातात आपल्याला अतिप्रिय असलेला मोदक आहे। आपणासमोर विविध कला, नाट्य, नृत्य, टाळ, मृदंग, संगीत, गायन सादर होत असून आपण त्याला हुंकार देऊन यथोचित दाद देत आहात। आपली मूर्ती अत्यंत चपळ, सुलक्षण, साजरी अशी असून जणू लावण्याची खाणच आहे। दोन्ही पायातील नुपुरे व अन्य घागऱ्या वगैरे दागिन्यांचा ऋणुझुणू गजर कानावर पडत आहे। आपल्या अस्तित्वामुळे ईश्वर सभेला शोभा आली असून

दिव्य तेज साकारले आहे. आपल्या कृपेमुळे साहित्य विषय सुलभ झाले आहेत. अशा प्रकारे सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा स्वामी असलेल्या गणेशास माझा साष्टांग नमस्कार. गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता बुद्धीत प्रकाश पडतो आणि गणेशाच्या गुणांचे श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते. अशा या गणेशास ब्रह्मादिक देव वंदन करतात. त्यांच्यापुढे माणूस तर काहीच नाही, म्हणून गणेशाचे चिंतन केले पाहिजे. गणेशाचे स्मरण केल्याने मूर्ख अवलक्षणी हीनापेक्षाही हीन असतील तेही सर्व विषयात प्रवीण होतात असा परमसमर्थ असलेला कल्लूचंडन विनायका स्वानुभवावर आधारित भजन करण्याचे मनोरथ पूर्ण कर ही प्रार्थना. अशा प्रकारे परमार्थाची इच्छा मनात धरून मी यथामती श्री मंगलमूर्ती गणेशाचे स्तवन केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास द्वितीय समाप्त.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

कारणत्रयहेतवे निवेदयामि जात्मानं गतिल्त्वं परमेश्वर. कल्याणकारी शांत तिन्ही कारणांचा म्हणजे समवायी, असमवायी आणि निमित्त अशा तिन्ही कारणांचा मूळ हेतू अशा त्या भगवान शंकराला मी आत्मनिवेदन करतो. हे परमेश्वरा, तूच आमची मोक्षरूप गती आहेस. गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेको शंकरः.

श्रोते हो, भगवान शिवशंकर हे आद्य नर्तक नटराज आहेत, तर माता पार्वती ही आद्य नर्तकी नटेश्वरी आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. रंगभूमीवर जी संगीत नाटकं सादर केली जातात त्यातील नांदी ही बहुधा त्या शिवरूप नटेश्वराला प्रार्थना आवाहन म्हणून सादर केली जाते. 1968 साली शिव पार्वती ही नृत्य नाटिका कवी गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांनी निर्देशित केली होती. त्यातील ग दि माडगुळकरांची चारही पद अत्यंत लोभस अशी आहेत. त्यातील शब्दन शब्द स्वतःच नर्तन करत येत आहे अशी रम्य अनुभूती रसिक श्रोत्यांना नेहमी येत असते. स्थळ काळासह व्यक्ती व्यक्ती करोत नर्तन नयना पुढती, कथने उपजो मनात भक्ती, रविप्रभे सम विस्तारावा आशय शब्दातला सांगतो परिसा शिवलीला. परिसा शब्दाचा अर्थ आहे ऐकणे. ही शिवलीला आम्ही आपल्या पुढं सादर करतो आहोत, ती लक्षपूर्वक ऐकावी. सहस्र रूपे तुम्ही सदाशिव श्रवणासी बैसला सांगतो परिसा शिवलीला.

श्रोते हो, काहीही झालं तरी शेवटी माहेर ते माहेरच असतं, काहीही झालं तरी शेवटी माहेर ते माहेरच असतं, बाबांचं प्रेम आणि आईच्या मऊ हातांचं ते आकाश असतं, बाबांचं प्रेम आणि आईच्या मऊ हातांचं ते आकाश असतं। श्रोते हो, दक्ष प्रजापतीकडे मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय, सगळ्यांना निमंत्रण आहे पण आपल्याला नाही। ही खंत शिवपत्नी उमेच्या मनामध्ये भलतीच सलत होती। माहेरी जायला निमंत्रणाची काय हो गरज, असा युक्तिवाद उमा करते आणि म्हणते,

श्रोते हो, आत्ताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं शिव पार्वती या नृत्य नाटिकेमधलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं पद ऐकलं, ज्याला स्वरसाज यशवंत देव यांचा होता. श्रोते हो, भगवान शंकरांची पहिली पत्नी सती दक्षकन्या दाक्षायणी होय. दक्षाचा आपल्या जावयावर अर्थात भगवान शंकरांवर मुळातच खूप राग होता, कारण दक्षाला आपली कन्या सती उमा ही भगवान विष्णूंना द्यायची होती, पण सतीला उमेला भगवान शंकरच मनापासून आवडायचे. सती केव्हा शिवमय झालेली होती. दक्षानं आरंभलेल्या एका मोठ्या यज्ञामध्ये शंकरांना निमंत्रण तर नव्हतंच, पण यज्ञातला हवीर भाग देखील नव्हता. शिवाय दक्षानं अपशब्द उच्चारून शिवनिंदा केली होती. ती शिवनिंदा सहन न झाल्यानं सतीनं उमेनं यज्ञकुंडामध्येच आत्माहुती दिली. उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर. सतीच्या जाण्यानं शिव मनोमन कोसळले ढासळले. तेच वर्णन पद्मश्री ग दि माडगुळकर यांच्या पदामधून आता आपण जाणून घेऊया. त्यामुळे शिव आणि शक्तीचा अद्वैत आपल्या नक्कीच ध्यानी येईल. गेलीस सोडून का दाक्षायणी शिवांगी, अमरत्व शाप आहे मदसी तुझ्या वियोगी.

0: नमः शिवाय। ओम नमः शिवाय।
1: शिव पार्वती या नृत्य नाटिकेमधलं ग दि माडगुळकर यांचं पद यशवंत देव यांच्या संगीत नियोजनामध्ये सुधीर फडके यांनी गायलेलं होतं। शिवाव मान न सहावे म्हणून सती देती झाली आहोती। शिवाव मान न सहावे म्हणून सती देती झाली आहोती। शिवप्राप्तीसाठी पुन्हा अवतारे हिमकन्या ती पार्वती। शिवप्राप्तीसाठी पुन्हा अवतारे हिमकन्या ती पार्वती। श्रोते हो, सतीला दक्षकन्या म्हणून दाक्षायणी असं म्हणत आणि ओळखत असत। शिवनिंदा करणाऱ्या दक्षाची कन्या ती दाक्षायणी म्हणून जगायलाच नको असं म्हणत सतीनं उमेनं दक्षयज्ञामध्येच स्वतःची आहुती दिली। पण पुन्हा ती हिमालयाची कन्या पार्वती म्हणून अवतरली। कठोर तप करत असताना पार्वतीनं झाडाची पानं खाणं देखील थांबवलं, म्हणूनच तिला अपर्णा हे सार्थ नाव प्राप्त झालं। शिवनाम आणि शिवध्यान हाच ध्यास आणि श्वास झाला होता काननी तप आचरलेल्या त्या अपर्णेचा।

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये तांबडी माती या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. स्वरसाज आनंद घन अर्थात लता दीदी यांचाच होता. झालंय वसंताचं आगमन, मधुपुष्पी भ्रमरही गुंतले हो. झालंय वसंताचं आगमन, मधुपुष्पी भ्रमरही गुंतले हो. अधीर मिल नासी तन मन, तरी तुम्ही ध्यानस्थ कैसे हो. शिवशंकरा ध्यानस्थ कैसे हो. ज्याच्यासाठी आयुष्याचं जीवनपुष्प समर्पित केलंय तो जर सदैव समाधीस्थ असेल तर जीवाची नुसती घालमेल होते घालमेल. जीवाची हीच काहिली आता आपण जाणून घेऊया पद्मश्री ग दि माडगुळकर यांच्या या गीतामधून. उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी दर्या दर्यात नाचती गात यक्ष किन्नरे.

0: अशा भोसले यांनी गायलेलं शिवपार्वती या नृत्य नाटिकेमधलं ग दि माडगुळकर यांचं पद आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. बरे तर श्रोते हो, आज आपण इथंच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती, 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। 8:00 आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या, ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे। 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते आरजे प्रथमा। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 12:30 स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करते सुहास जोशी। 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे। 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार। 2:30 आपण ऐकू शकणार आहात एक विशेष कार्यक्रम जलजीवन। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात वर्षा गीते ह्या कार्यक्रमाचा, सादर करत्या अनघा निमगावकर। 4:30 आपण ऐकू शकणार आहात चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखनीस। 5:00 आपण ऐकू शकणार आहात गोष्टी गणपती बाप्पाच्या हा कार्यक्रम, सादर करती आरजे प्रथमा। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगणं तुमचा आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 18 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1927 रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली होती. 2016 रोजी जम्मू काश्मीर मधील उरी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले होते. 1968 मध्ये भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक उपेंद्र राव यांचा जन्म झाला होता. 1983 रोजी भारतीय अभिनेत्री सनाया इराणी हिचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळ

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मिरची हे एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. या पिकांवर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. विशेषतः मिरचीमध्ये कीडींचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये बड बोरर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बड बोरर आहेत, इरिटोमा स्पेसिस, सिरॅन्ट्युरा इंडी आणि गोयथेला स्पेसिस. तर हे बड बोरर आहेत. याच्याशिवाय फुलकिडे, ह्या महत्त्वाच्या किडी किंवा कोळी, तर ह्या महत्त्वाच्या किडींचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल. त्याच्यामध्ये मुळकुजव्या, शेंडेमर, फळसड, चुरडा मुरडा आणि भुरी या प्रमुख रोगांचा सुद्धा मिरचीवर प्रादुर्भाव होत असतो. तर या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाकरता आवश्यकतेनुसार व्यवस्थापन योजना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं. पण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मिरचीच्या पीक संरक्षणाकरता एक वेळापत्रक शिफारसित केलेलं आहे. या पीक संरक्षण वेळापत्रकाच्या विषयी आपण आज जाणून घेऊया. मिरचीचं रोप तयार करताना प्रथम गादी वाफ्यावर ओळीनं बी पेरावं. दोन ओळीमध्ये चर करून त्यात 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 70 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात टाकावं. बी व कीटकनाशक मातीच्या हलक्या थरानं झाकलं पाहिजे. या पद्धतीनं तयार केलेलं रोप 6 पानं झाल्यावर त्याची शेतात रोवणी करावी. रोप वाटिकेत फोरेटचा वापर न केल्यास बियाची उगवण झाल्यावर 15 ते 30 दिवसांनी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. मिरचीचं रोप लावण्यापूर्वी डायमिथेट 30% प्रवाही 10 मिली अधिक पाण्यात मिसळणार गंधक 80% 25 ग्रॅम किंवा मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा निंबुळी अर्क 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% म्हणजेच 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतरच मिरचीच्या रोपाची आपण शेतात लागवड करायला पाहिजे. रोवणीनंतर 10 दिवसांनी वरील कीटकनाशक आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. परत 10 दिवसांनी वरील कीटकनाशके आणि झायरम 80% 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन दुसरी फवारणी करावी. अशा प्रकारे मिरचीचं पीक फुलावर येईपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. मिरचीला फुलं धरल्यानंतर मॅलॅथिऑन 50% 20 मिली किंवा एंडोसल्फॉन 35% 15 मिली अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 80% 25 ग्रॅम अधिक मॅनकोसेफ 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची पहिली फवारणी, तर निंबुळी अर्क 5% अधिक पाण्यात मिसळणारं गंधक 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी याची दुसरी फवारणी आणि एंडोसल्फॉन 35% अधिक 15 मिली अधिक मॅनकोसेफ 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतरानं फवारणी करावी. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी भुरी रोगाच्या प्रतिबंधासाठी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 25 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. तर मिरचीचं पीक संरक्षण वेळापत्रक जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारसीत केलेलं आहे ते आवश्यकतेनुसार या पीक संरक्षण वेळापत्रकाचा जर वापर केला आणि नेमका प्रादुर्भाव कशाचा झालेला आहे, कोणता कीड, कोणती रोग याचा जर आपण अभ्यास करून वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळेल. आणि याशिवाय आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनासाठी जर आवश्यकता वाटली तर पीक संरक्षणाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: करी हूँ विश्वास।
1: टाइम चेक, टाइम चेक।
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
9: बजेटच काय?
8: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
8: अटिवशर
10: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
11: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
10: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
11: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
10: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
11: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
10: विश्वास नाशिककरांचा।
11: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।
12: नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका शास्त्रज्ञाबद्दल ज्याचं नाव आहे डॉक्टर जोनास साक, मानवतेचा पुजारी। विटॅमिन जिंदगी हे ललित कुमार यांचं पुस्तक वाचायला नुकतीच सुरुवात केली, काही प्रकरणं वाचून झाली। ललितचं आयुष्य म्हणजे नियतीशी केलेला एक यशस्वी संघर्ष आहे। लहानपणीच पोलिओसारख्या दुर्धर आजारानं त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळं केलं। नियतीनं कठोर परीक्षा घेतली, पण त्याने आपलं मनोबल आणि परिश्रम यांच्या जोरावर स्वतःला चार चौघांपेक्षा वेगळं सिद्ध केलं। त्यांच्या या जीवन प्रवासाची कहाणी सांगतं ते विटॅमिन जिंदगी हे पुस्तक। या पुस्तकाचं नावही जरा आगळंवेगळं आहे। आपल्या शरीराला जशी जीवनसत्वांची आवश्यकता असते तशीच आपल्या मनालाही आशा, आत्मविश्वास, जिद्द, हिम्मत आणि प्रेरणा यासारख्या जीवनसत्वांची गरज असते। म्हणून तर या पुस्तकाचं नाव विटॅमिन जिंदगी। या पुस्तकाच्या सुरुवातीला ललित यांनी डॉक्टर जोनास साक यांची थोडक्यात माहिती दिली आहे। ती माहिती मी वाचली आणि या डॉक्टर जोनास साक यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताच मला लागली। कोण होते हे डॉक्टर जोनास साक? हाच तो ध्येयवेडा माणूस की ज्यानं पोलिओवरची लस शोधून काढली आणि करोडो बालकांचे प्राण वाचवले। पण त्यांच्याबद्दल जाणून घेताना मला अशी काही माहिती मिळाली की या दिव्य व्यक्तिमत्वाबद्दलचा माझा आदर अधिक वाढला आणि मी मनापासून त्याला प्रणाम केला। त्याबद्दल मी सांगणारच आहे, पण आधी थोडी पोलिओची पार्श्वभूमी जाणून घेऊया। पोलिओ हा सुद्धा आजच्या कोरोनाप्रमाणे व्हायरसमुळे होणारा एक आजार। या रोगाचे विषाणू मज्जासंस्थेवरच हल्ला करतात आणि आंशिक किंवा पूर्ण पक्षाघात होऊ शकतो। या रोगाला लहान मुलं मोठ्या प्रमाणावर बळी पडतात। पोलिओग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातून, दूषित पाण्यातून या रोगाचा व्हायरस मानवी शरीरात शिरकाव करू शकतो। आज भारतात पोलिओ रुग्ण नाहीत। 2011 पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही। म्हणून 2014 मध्ये भारत हे पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आलं. तरी लहान मुलांना हा डोस आवर्जून दिला जातो, कारण भारतासारख्या खंडप्राय देशात या रोगाचे जीवाणू सक्रिय असू शकतात. अमेरिकेत 1940 ते 1950 सुमाराला पोलिओमुळं अनेक बालकं मृत्युमुखी पडली, लाखो बालकं कायमची अपंग झाली असं म्हटलं जातं की या सुमारास अमेरिकेला 2 महायुद्ध लढावी लागली. पहिलं म्हणजे शत्रू राष्ट्रांशी आणि दुसरं म्हणजे पोलिओशी. पहिल्या महायुद्धात इथे शब्दशः अर्थ पहिलं जागतिक महायुद्ध नव्हे, तर अशा या पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं विजय मिळवला. पण दुसरं म्हणजे पोलिओशी लढा हे फार कठीण होतं. 1952 दरम्यान एकट्या अमेरिकेत पोलिओच्या 58,000 केसेस समोर आल्या. संपूर्ण युरोपात आणि जगभर तर हे प्रमाण दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये आढळून येत होतं. या भयानक आजारामुळं लहान मुलांचं बालपणच करपून जात होतं. या रोगामुळं येणारं अपंगत्व त्यांना जन्मभर सोबत वागवायला लागत होतं. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पालक आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवायलाही घाबरत होते. यावर कोणताही परिणामकारक उपाय दृष्टिपथात येत नव्हता. अशा या भयानक आजारावर अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर जोनास साक यांनी पोलिओवरील लस शोधून संपूर्ण मानवजातीला दिलासा दिला. अशिक्षित आणि सामान्य मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेल्या जोनास याला शिक्षणात उत्तम गती होती. मुळातच कुशाग्र बुद्धीचं वरदान त्याला लाभलं होतं. सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेणाऱ्या या जोनासचं स्वप्न होतं वकील बनण्याचं. जोनासच्या आईला वाटत होतं की आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं. आई आणि मुलामध्ये याबद्दल चर्चा सुरू होती. जोनासच्या आईनं त्याला डॉक्टर होण्याचं महत्त्व पटवून त्याला वकील बनण्याच्या निर्णयापासून परावृत्त केलं. त्याच्या आईचा हा निर्णय योग्य ठरला, कारण जोनासनं पुढे महत्त्वपूर्ण संशोधन करून संपूर्ण जगाला पोलिओच्या धोक्यापासून मुक्त केलं. मंडळी, जोनास आपल्या आईच्या आग्रहाखातर डॉक्टर तर झालाच. त्याला त्या परीक्षेत उत्तम गुणही मिळाले. पण जोनासच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला इतर डॉक्टरांप्रमाणे दवाखान्यात थाटून एक एक रुग्ण बघण्यात रस नव्हता. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी काही करता आलं तर करावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे डॉक्टर जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये डॉक्टर थॉमस फ्रान्सिस यांच्याबरोबर संशोधनाचं कार्य करायला सुरुवात केली. डॉक्टर फ्रान्सिस यांनी टाईप बी इन्फ्लुएंझाच्या व्हायरसचा विषाणू शोधण्यात यश मिळवलं होतं. डॉक्टर फ्रान्सिस यांच्यासोबत काम करताना डॉक्टर जोनास यांचं पुढील ध्येय निश्चित झालं. पुढे डॉक्टर जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गमध्ये नोकरीला सुरुवात केली आणि त्यासोबतच एक प्रयोगशाळा उभारून आपलं संशोधन कार्यही सुरू ठेवलं. योगायोगानं या सुमाराला नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फंटाईल पॅरालिसिसच्या हेरी विवर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या सुमाराला शास्त्रज्ञांना पोलिओच्या 3 प्रकारच्या व्हायरसबद्दल ज्ञान होतं. हेरी विवर यांची इच्छा होती की डॉक्टर जोनास यांनी संशोधन करून पोलिओच्या अन्य प्रकारच्या व्हायरसबद्दलही माहिती मिळवावी. या संशोधनासाठी त्यांना आवश्यक ते आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात आली. पुढे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी पोलिओ निर्मूलनासाठी राबवलेल्या मोहिमेतही त्यांनी सहभाग घेतला. डॉक्टर जोनास यांनी आता पोलिओसाठी लस बनवण्याच्या कामाला स्वतःला वाहून घेतलं. याच सुमाराला अल्बर्ट सेबिन या नावाचे शास्त्रज्ञसुद्धा पोलिओची लस बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पोलिओचे जिवंत जीवाणू निष्क्रिय करून तोंडावाटी दिली जाणारी लस तयार करण्याच्या प्रयत्नात ते गुंतले होते. डॉक्टर जोनास मात्र पोलिओचे मृत विषाणू इंजेक्शनद्वारा मानवी शरीरात टोचून प्रतिकार शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. डॉक्टर जोनास यांनी दिवसरात्र या प्रयोगासाठी स्वतःला वाहून घेतलं. 3 वर्षे केलेल्या अथक परिश्रमानंतर त्यांना पोलिओची लस बनवण्यात यश मिळालं. या लसीचे सुरुवातीचे प्राण्यांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी काही बालकांवर या लसीचा प्रयोग केला. नंतर 1954 10 लाख बालकांवर या लसीचा प्रयोग करून तिचे निष्कर्ष आजमावण्यात आले. अत्यंत उत्साहवर्धक असे परिणाम समोर आल्यानंतर 12 एप्रिल 1955 या दिवशी संपूर्ण जगासाठी ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची घोषणा करण्यात आली. या सगळ्या प्रयोगांदरम्यान नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फंटाईल पॅरालिसिस या संस्थेला आर्थिक विपन्नावस्थेचा सामना करावा लागला. परंतु डॉक्टर जोनास यांच्या संशोधनासाठी त्यांनी पैशाची कमी पडू दिली नाही. या पोलिओवरील यशस्वी लसीची घोषणा होताच रातोरात डॉक्टर जोनास साख प्रकाशझोतात आले. संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. औषधं बनवणाऱ्या कंपन्यांचे लक्ष डॉक्टर जोनास यांच्याकडे गेले नसते तरच नवल. डॉक्टर जोनास यांनी या लसीचं पेटंट आपल्याला द्यावं यासाठी अनेक औषध कंपन्या प्रयत्नशील होत्या. जो कोणी हे पेटंट घेईल तो केवळ काही मिनिटात अब्जाधीश बनू शकेल अशी परिस्थिती होती. पण डॉक्टर जोनास यांनी त्या शोधाचं पेटंट घेण्यास किंवा कोणत्याही कंपनीला देण्यासाठी नकार दिला. त्यांना एका टेलिव्हिजनवर एका मुलाखतीदरम्यान एका बातमीदारानं प्रश्न विचारला की या शोधाचं पेटंट कोणाच्या नावानं आहे. त्यावर डॉक्टर जोनास उत्तरले, जनतेच्या नावानं. सूर्याचं कोणी पेटंट घेऊ शकतो का? डॉक्टर जोनास यांना जगातील गरीब माणसांपर्यंत ही लस अत्यंत कमी दरात पोहोचवायची होती. अखेरपर्यंत हा महान शास्त्रज्ञ आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगातील अनेक देश आज पोलिओमुक्त झाले आहेत. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. मला डॉक्टर जोनास यांचं खूप आश्चर्य आणि कौतुक वाटलं. त्यावेळी म्हणजे 1955 त्यांना या शोधासाठी कमीत कमी $7 बिलियन मिळणार होते. कोणाही माणसाला एवढ्या पैशाचा मोह पडणं अगदी साहजिक होतं. पण त्या मोहाला बळी न पडता डॉक्टर जोनास यांनी अखिल मानवजातीसाठी आपलं संशोधन उपलब्ध करून दिलं. आज पैशाच्या मोहाला बळी पडणारी माणसं पाहिली की त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर जोनास साख यांच्या मनाचा हा मोठेपणा अधिकच उठून दिसतो. डॉक्टर जोनास यांचा 24 ऑक्टोबर हा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून जगभर साजरा होतो. डॉक्टर जोनास म्हणतात, होप lies in dreams, in imagination, and in the courage of those who dare to make dreams into reality. जी माणसं स्वप्न पाहतात आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अविरत प्रयत्नांनी ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची हिंमत ठेवतात अशा माणसांमुळेच आशेची उज्ज्वल पहाट होते. आजच्या घडीला देखील अशीच स्वप्न पाहणाऱ्या माणसांची आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं धैर्य दाखवून अखिल मानवजातीला दिलासा देणाऱ्या डॉक्टर जोनास साक यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज आहे. तर मंडळी आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आणि कार्यक्रमात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात, कटीपतंग या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीये, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत आखरी कसम या चित्रपटामधलं गीत. संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे रवींद्र रावल यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि वर्षा भोसले यांच्या आवाजात. तराना चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत खेल खेल में या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मिस्टर इंडिया या चित्रपटामधला किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना जावेद अख्तर यांची आणि गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांच्या आवाजात शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम है लाजवाब या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया आचल या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि मुमताज यांनी गायलेलं जी एस रावल यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात लडकी पसंत है या चित्रपटामधलं

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत आहे हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
4: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
3: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
5: कार्यक्रमात आता ऐकूया गौहर कानपुरी यांचं गीत शिक्षा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया संगीतकार पप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. युवती माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: देशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेलं. बजरंग सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
9: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मोलकरीण या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

हे गीत आपण ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 18 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी प्रथमा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. पंचवटीत RAF पोलिसांचा रूट मार्च. संवेदनशील व धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंचवटी आणि म्हसरूळ परिसरात मंगळवारी पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सने संयुक्त रूट मार्च काढला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी हा या मार्च मागचा मुख्य उद्देश होता. हा रूट मार्च म्हसरूळ पोलीस ठाण्यापासून सुरू झाला. यात म्हसरूळ येथे दिंडोरी रोड, म्हसरूळ गाव, आकाश पेट्रोल पंप आणि RTO कॉर्नर आदी प्रमुख चौक व रहिवासी भागातून घेण्यात आला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील फुलेनगर, पेट रोड, पेट चौफुली, मार्केट यार्ड, दिंडोरी नाका, दिंडोरी रोड मार्गे पंचवटी पोलीस ठाणे जवानांनी संचलन केले. रूट मार्च दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधत सण उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरे करण्याचे आवाहन केले. आता वळूया पुढील बातमीकडे. केलाच्या हॉकी संघांना तिहेरी मुकुट. जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत यश, आक्रमक खेळाचे प्रदर्शन. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या टर्फ मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित KN केला हायस्कूलच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत तिहेरी मुकुट पटकावला आहे. या स्पर्धेत शाळेच्या मुलांच्या संघाने नेहरू कप 17 वर्षांखालील गट व शालेय 19 वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळून अजिंक्यपद पटकावले. तर 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत KN केला हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट मैदानी ताळमेळ आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मुलांच्या संघातून वेदांत देशमुख, हितेश झोपे, यज्ञेश रजोलिया, सार्थक कांकरिया, रुद्र थोरात, अथर्व कंटाळे, विवेक बरे, ऋषिकेश मोगल, मयंक लोखंडे, स्पर्श निकम, यश गीते, सर्वेश पैठणकर, शौर्य कांबळे आणि दिव्यांशू गांगुर्डे यांनी उल्लेखनीय खेळ केला. तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात तनिष्का पेखळे, काव्या घुगे, रुही सिंग, निभिषा आव्हाड, श्रेया रंधे, अलिझा शेख, अक्षा शेख, आयत शेख, नेत्रा कावळे व शिवन्या साळवे यांनी कौशल्याने मने जिंकली. विजेत्या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक अजित सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. आता वळूया पुढील बातमीकडे. कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू. श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी. भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान. कांदा उत्पादकांसाठी महत्वाच्या श्रीलंकेच्या बाजारपेठेत आता बांगलादेशानेही कांदा निर्यातीसाठी पाऊल टाकले आहे. कांदा व बटाट्याला श्रीलंकेत बाजारपेठ मिळवण्याच्या शक्यता तपासण्यासाठी बांगलादेश व्यापार शिष्टमंडळ पाठविणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या बाजारात भारतीय विशेषतः महाराष्ट्राच्या कांद्याला नवी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे वाणिज्य मंत्री खंदकर अब्दुल मुक्तादिर आणि श्रीलंकेचे व्यापार मंत्री वसंत समरसिंग यांच्यात हाँगकाँग येथे झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. देशांतर्गत गरज भागविल्यानंतर कांदा व बटाट्याचे अतिरिक्त उत्पादन उपलब्ध होत असल्याने त्यासाठी परदेशी बाजारपेठ शोधण्याचा बांगलादेशचा प्रयत्न आहे. श्रीलंकेतील मागणी, दर आणि व्यापारी शक्यता तपासणीसाठी हे शिष्टमंडळ व्यापारी, प्रक्रिया उद्योग आणि संबंधित संघटनांशी चर्चा करणार आहे. गोदामे व अन्य पायाभूत सुविधांच्या शक्यतांचाही अभ्यास केला जाणार आहे. श्रीलंका हा भारताच्या कांदा निर्यातीतील महत्वाचा बाजार आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याला श्रीलंकेसह संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि बांगलादेशातही मागणी आहे. अशा स्थितीत बांगलादेशाने श्रीलंकेच्या बाजारपेठेत थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने भारतीय निर्यातदारांसमोर किंमत, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण पुरवठा या आघाड्यांवर स्पर्धा वाढवण्याची शक्यता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान. भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानाबद्दल दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 2024 दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. येत्या 22 सप्टेंबरला गुजरातच्या केवडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाग यांचे अभिनंदन केले आहे. अनंत नाग यांनी सहज अभिनय, उत्कृष्ट बहुमुखी प्रतिभेच्या सहाय्याने अनेक दशके भारतीय चित्रपट सृष्टीवर विशेषतः कन्नड चित्रपटांवर छाप उमटविली आहे. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांमध्ये एक वेळा प्रामाणिकपणा होता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. वेळ झाली आहे इथे थांबण्याची. मी प्रथमा तुमची रजा घेते. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: स्वप्न तुमचं, साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोल की बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आणि हे गीत ऐकूया गरी माडूळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत चित्रपट केला इशारा जाता जाता

कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवूरकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
3: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवंड आळी फुल्ला

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.

गीत आहे सांगते ऐका या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईक त्रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेळबुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत। संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा या कार्यक्रमात. आज ऐकूया एक मस्त गोष्ट भूतांची. एक नव्हे, दोन भूतांची. दोन भूत. 10 वर्षांनंतर राज आणि नेहा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले होते. काही जुने जर्नल्स पाहण्यासाठी ते विद्यापीठाच्या लायब्ररीपाशी पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. लायब्ररीच्या बोर्डवर लिहिलं होतं, लायब्ररीची वेळ 7 ते 11. लायब्ररी बंद होण्याआधी काम संपवायचं असं त्यांनी ठरवलं. राज आणि नेहा जुने जर्नल्स पाहण्यात मग्न असताना साधारणतः 9:15 लायब्ररियनने पुस्तकं आवरायला सुरुवात केली आणि सांगितलं की 15 मिनिटात लायब्ररी बंद होईल. राजने आश्चर्याने विचारलं, अहो बोर्डवर तर रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररी सुरू असते असे लिहिलंय, मग आज इतक्या लवकर का बंद करताय? लायब्ररियन म्हणाला, रोज 11 वाजताच बंद होते, मग आज 9 वाजताच बंद करायचे आहे का? लायब्ररियनने क्षणभर दोघांकडे पाहिलं आणि म्हणाला, आज अमावस्या आहे. राजने विचारलं, मग काय? लायब्ररियनचा चेहरा गंभीर झाला. तो हळू आवाजात बोलला, तुम्हाला माहीत नाही का, अहो 10 वर्षांपूर्वी अमावस्येच्या रात्री इथे भूत भूत वाचवा वाचवा असे ओरडण्याचे आवाज ऐकू आले होते असं बोललं जात. तेव्हापासून अमावस्येला लायब्ररी लवकर बंद होते. 10 वर्षांपूर्वी राज आणि नेहा भूतकाळात शिकले. राज तेव्हा विद्यापीठात शिकत होता, शेवटचा पेपर बाकी होता आणि त्यानंतर लगेच त्याला गावी परतायचं होतं. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे रात्री 8 वाजता तो विद्यापीठाच्या लायब्ररीत आला होता. अभ्यास अजून खूप होता आणि वेळ बराच कमी. रात्री 10 वाजेपर्यंत लायब्ररी जवळजवळ रिकामी झाली. राजचा अभ्यास चालू होता आणि कधी डोळा लागला ते त्याला कळलंच नाही. 11 वाजता लायब्ररी बंद झाली. राज मात्र गाढ झोपेत होता. रात्री 2 वाजता त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले. काही क्षण त्याला आपण कुठे आहोत हे कळतच नव्हतं आणि मग लक्षात आलं की तो लायब्ररीत होता एकटाच. सर्वत्र भयान शांतता. त्या शांततेत घड्याची टिक टिक स्पष्ट ऐकू येत होती. वारा आदळल्याने खिडकीच्या काचांवर हलकासा आवाज येत होता. तेवढ्यात पलीकडच्या कोपऱ्यात काहीतरी हल्ल्यासारखं त्याला जाणवलं. राजने घाबरून त्या दिशेने पाहिलं. आता काहीही हालचाल नव्हती, पण कुणीतरी नक्कीच होतं. कोण असणार इतक्या रात्री इथे? कोण आहे, कोण आहे? राज ओरडला. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. राज हळूहळू पुढे सरकला. अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि राज थांबला. पुढचा आवाज तर चक्क त्याच्या पायाजवळ. टेबलवरील पेन खाली पडलं आणि नंतर राजच्या बुटाखाली दाबलं गेलं. परत भयान शांतता पसरली. राज हळूहळू पुढे जात होता. राजला पांढऱ्या शुभ्र कपड्यातली एक आकृती दिसली आणि कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. नंतर आवाज बंद झाला, परत आला, बंद झाला आणि परत आला. त्या मधून मधून येणाऱ्या आवाजाने राजचा थरकाप वाढत होता. राजला आठवलं, आज अमावस्या आहे आणि राजच्या अंगावर काटा आला. घाबरून त्याच्या तोंडातून किंकाळी फुटली, भूत भूत भूत. तेवढ्यात ती आकृती चक्क उठून उभी राहिली. राज भीतीने थरथरू लागला. समोर पांढऱ्या कपड्यातला राज दिसताच ती आकृतीही घाबरून ओरडली, वाचवा वाचवा, भूत भूत. भूताच्या त्या अनपेक्षित ओरडण्याने राज दचकला आणि धाडकन खाली पडला. त्याला पडताना पाहून ती आकृती घाबरून परत ओरडली, बापरे भूत भूत, वाचवा वाचवा, आणि ती बेशुद्ध पडली. पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. कोणाचाही कसलाही आवाज नव्हता. राजला जाग आली तेव्हा अंधुक प्रकाश पडला होता. त्याने समोर पाहिलं, एक सुंदर मुलगी टेबलावर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. जवळच असलेल्या पंख्याच्या वाऱ्याने तिचे मोकळे केस आणि ओढणीचे टोक उडत होते आणि ते मधून मधून टेबलावर टेकल्याने भयावह आवाज येत होता. राजने आश्चर्याने विचारलं, तू नेहा ना, तू इथे कशी? राजच्या आवाजाने तिला जाग आली. तिने डोळे चोळत चोळत राजकडे पाहिलं आणि ती म्हणाले, राज, अरे मी रात्री इथे भूत बघितलं, तू केव्हा आणि कसा आलास? तीही राजसारखीच लायब्ररीत आली होती आणि लायब्ररी बंद होण्याआधी तिला देखील झोप लागली होती. आपण एकमेकांना भूत समजून मोठमोठ्याने ओरडलो हे समजल्यावर दोघेही भयमुक्त झाले आणि मनसोक्त हसले. राज म्हणाला, आता थोड्याच वेळात लायब्ररी उघडेल आणि आपली सुटका होईल. नेहा म्हणाले, राज, पण कोणाला कळू न देता आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. का? अरे, एक मुलगा आणि एक मुलगी दोघंच इथे रात्रभर होते हे इतरांना समजलं तर उलट सुलट चर्चा सुरू होईल. राज, तुला एक कळकळीची विनंती करते मी. आजच्या या रात्रीबद्दल कोणाशी बोलू नकोस. नेहमी नाही पण कधी कधी बोलेन. राज म्हणाला, राज, अरे समजत नाही का तुला, माझी बदनामी होईल ना. नेहा, इतरांशी नाही तुझ्याशी बोलेन. राज मिश्किलपणे म्हणाला. त्या दिवशी ते बेमालूमपणे लायब्ररीतून बाहेर पडले खरे, पण नंतर नकळत अडकले एकमेकांच्या प्रेमात. राज ती शेवटची परीक्षा आणि प्रेमाची परीक्षाही चांगल्या मार्कांनी पास झाला आणि शेवटी लग्न बंधनात अडकला. चला चला, मला लायब्ररी बंद करायची आहे. या लायब्ररियनच्या बोलण्याने ती दोन भूतमधून वर्तमान काळात परतले. ते आवाज अजूनही ऐकू येतात का? नेहाने विचारले. आज अमावास्याच आहे, लायब्ररीत रात्री थांबून घ्यायचा का अनुभव? राजने विचारले. हो हो, मी तयार आहे, नेहा म्हणाली. राज आणि नेहाचे धैर्य पाहून लायब्ररियनला आश्चर्य वाटलं, पण तरीही मोठ्या काळजीने तो म्हणाला, नको नको, अहो एक नाही दोन भूत आहेत आणि त्यांनी काही केलं तर तुम्हा दोघांना. भूतांविषयी एवढं ऐकूनही अजिबात न घाबरता लायब्ररियनला बाय करत ती दोन भूत हसत खिदळत लायब्ररीतून बाहेर पडली आणि दोन भूतांच्या भीतीने लायब्ररी लवकर बंद करून लायब्ररियन घराकडे मार्गस्थ झाला. श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
8: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण जनावरातील स्थानदाह, खेड्यामध्ये आपण याला दगडी असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो, याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन करणार. शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यात नेहमीच काळजी घेण्याचे काम म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता व जनावरांचा स्थनदाहापासून बचाव. इतर कोणत्याही आजारापेक्षा या आजारामुळे जनावराची किंमत व दूध देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुभत्या जनावरातील स्थनदाह किंवा कासेचा दाह हा आजार खरंच शेतकऱ्यापुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण स्थनदाह हा आजारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. कासेचा दाह म्हणजेच कासेला येणारी सूज व कासेतील दुधात सोमॅटिक पेशीची संख्या वाढणे होय. या आजारामुळे जनावराचे दूध कमी होते किंवा दूध देणे बंद करते, किंवा जनावराच्या दुधात पू किंवा रक्त येते, किंवा दुधात गाठी होतात. कासेचा दाह हा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरात प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ जर्सी गाय, HF गाय, मुर्रा, मैसाना हा आजार जीवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या जंतूपासून होत असला तरी काही कारणामुळे पण हा रोग वाढतो. यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी बंधूंनो, अस्वच्छ गोठा, कमी जागेत जास्त जनावर बांधणे, जनावराच्या कासेला बाह्य दुखापत होणे, क्षाराच्या कमतरतेमुळे रोग वाढण्यास मदत होते, काही जीवनसत्वाचा अभाव, गर्भाशयाचा दाह झाला असेल तर स्तनदाह होण्याची शक्यता वाढते, काही प्रकारचे ॲलर्जी, दूध काढण्याच्या चुकीची पद्धत, धारा काढल्यानंतर जनावरे लागलीच बसत असतील तर स्तनदाह होण्याची किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता वाढते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये काही लक्षणे असे दिसतात, जसे कासेला कमी अधिक सूज येणे, कास लालसर दिसून येते, जनावराच्या एका किंवा अनेक स्तनातून दूध कमी येते, जनावराला वेदना होतात, दूध कमी येते, दुधात गाठी येतात किंवा दुधातून रक्त येते किंवा स्तनातून काही येत नाही. आजार फार वाढल्यास स्तनास सड तयार होते व स्तनातील दुधाचा मार्ग बंद होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्तनदाहाचे प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये तीन प्रकारात हा रोग जनावरांमध्ये आढळून येतो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे अति तीव्र स्तनदाह जनावरांना, यामध्ये 106° ते 107° फॅरनहाईट ताप येतो. कासेला अचानक सूज भरपूर प्रमाणात येते, दुधात गाठी किंवा सडातून पाणी येते, जनावरे चारा पाणी बंद करतात व रवंतही बंद करतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो, दुसरा प्रकार असा की पहिला अतितीव्र स्तनदाह, आपण त्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे तीव्र स्तनदाह. या प्रकारात जनावरांना 104° फॅरनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो, कासेला थोडी सूज येते, दुधातून थोड्याफार प्रमाणात गाठी येतात व जनावरे दूध कमी करतात. यामध्ये तीसरा प्रकार असा की कमी तीव्र स्तनदाह. या प्रकारातून दुधातून गाठी फार कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही, तापही येत नाही, फक्त जनावराचे दूध कमी होते. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार जर सांगावयास झाल्यास, भरपूर प्रमाणात कासेला सूज असेल तर कासेला बर्फाने शेकावे. घरगुती औषध उपचारामध्ये जनावरांना आंब्या हळद किंवा व काळा बोर एकत्रित मिसळून लावावे. औषधी दुकानातील मस्टीलेप किंवा बेलाडोना किंवा विस्फोरक नावाचे मलम सुजेवर लावावे, किंवा टिटालियम नावाच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 5 याप्रमाणे द्यावे, आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य अशा प्रतिजैविकाची इंजेक्शने कमीत कमी 3 दिवस तरी यामध्ये द्यावे. त्याचप्रमाणे पेडिस्ट्रीन सारखे मलम सडा सोडायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर, प्रतिबंधक उपायामध्ये मस्टॅटिस किंवा स्तनदाह या आजाराची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. यामध्ये गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा, गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा, जनावरे आत बाहेर बांधावीत, आठवड्यातून कमीत कमी गोठा एक वेळ तरी फिनाईल किंवा डेटॉल वापरून धुवावा, धारेपूर्वी व धारेनंतर सर्व सडांना जंतुनाशक औषधाच्या पाण्यात बुडवावे, धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ स्तनदाह होतो. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊन स्तनदाह होतो. म्हणूनच जनावरांना धार काढल्याबरोबर बसू देऊ नये, जनावरे गाभण काळात अडते वेळेस सडामध्ये प्रतिजैविकाचे मलम सोडून गाय आठवावी. रोजच्या आहारात जीवनसत्वाचा आणि क्षाराचा वापर करावा. त्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व स्तनदान हा आजार कमी प्रमाणात होतो. प्रत्येक महिन्यापासून एक वेळा सुप्त अवस्थेतील स्तनदानाचे परीक्षण करून घ्यावे. निरोगी जनावरांची आणि निरोगी सडाची धार सुरुवातीस काढावी. कासेचा दाह झालेले आणि गर्भाशयाचा दाह झालेले जनावर गोठ्यात एका बाजूस किंवा वेगळे बांधावे. अशा प्रकारे जर आपण उपाय केल्यास तर या आजारामध्ये आजाराचे प्रमाण 90% कमी होऊ शकते, या शंका नाही.
0: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजमंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: होतील चार धडाहात प्रेमात, बाकी काही उरले नाही राहील का ध्यानात।
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-98-61 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।
2: आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत, ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात। गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी।

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मंदाडे यांच्या आवाजात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161608. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात हे गीत आहे राम शास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
1: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाकी मल्हार. मियाकी मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाकी मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाकी मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाकी मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाकी मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ರಿತ ತನ ರಿ ತನ ನೂ ತನ ನ ರಿ ತನ ನೂ ತನ ನ ರಿ ತನ ನೂ ತನ ನ ರಿ ತನ ರಿ

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण दर भागामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला एक विद्यार्थिनी आणि तिच्या शिक्षिका अशा दोघीही उपस्थित झालेल्या आहेत. तिचं नाव आहे कायरा उल्हास जाधव, ती इयत्ता 5वी मध्ये शिकते आणि तिच्या मुख्याध्यापिका ह्या सुद्धा माझ्या सोबत आहेत. तर त्यांचं नाव आहे मृगाली महेश पालव मॅडम. तर ह्या दोघीही जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळा कोलगाव नंबर 1 सावंतवाडी सिंधुदुर्ग ह्या ठिकाणाहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर ह्या दोघींशी आपण आज गप्पा मारणार आहोत, पण सगळ्यात आधी मी कायराशी बोलू इच्छिते. कायरा, तुझं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये.
8: धन्यवाद.
7: तर थोडं तुझ्या विषयी जाणून घ्यायला आवडेल, तुला कुठला विषय आवडतो, तुझ्या काय आवडीनिवडी आहेत, काय छंद आहेत, त्याबद्दल काय सांगशील?
8: नमस्कार, माझा छंद आहे की मी अभ्यासात म्हणजे शिकून एक मोठी व्यक्ती बनायचं आहे. खेळामध्ये मला म्हणजे उत्कृष्ट क्रीडापटू बनायचं आहे. कबड्डी हा माझा आवडता छंद आहे. कबड्डीमध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, प्रथम क्रमांक आलो. जर्मन भाषा मला खूप आवडते. जर्मन भाषेमध्ये मला शिकायला खूप आवडलं, मजा आली. परत पेपरही सोपा गेला.
7: क्या बात है, बर छान. तर इतर सगळ्या हॉबीज तुझ्या कळल्या, तुला कुठला खेळ आवडतो तेही समजलं, पण तुला ह्या भाषेविषयी किंवा ऑनलाईन पद्धतीने असं शिकवलं जाईल हे कोणी सांगितलं, कसं कळलं?
8: कनेपिका पालो मॅडमने मला सांगितलं.
7: बर,
8: जर्मन भाषेचं मला सांगितलं तेव्हा मी सांगितलं की मी ह्या भाषेत शिकणार मी.
7: बर, आणि तुझ्या घरच्यांना सांगितलं की मला अशी भाषा शिकायचंय असं?
8: हो सांगितलं.
7: मग ते काय म्हणाले?
8: माझ्या आई बाबांनी मला सांगितलं की नवीन भाषा शिकायला भेटेल, तू शिक म्हणून.
7: वा, म्हणजे त्यांनी तुला पूर्ण सपोर्ट केला. बर, मग तुझ्या आतापर्यंत जर्मन भाषेच्या किती लेवल पूर्ण झाल्या?
8: एकच.
7: आणि किती मार्क मिळाले?
8: 42.
7: बर, आणि मग तू तुझा अभ्यास आणि जर्मन भाषेचा अभ्यास हे सगळं कसं मॅनेज केलं?
8: पहिली मी संध्याकाळी शाळेतनं घरी गेली की शाळेचा अभ्यास करायचे. सकाळी उठून मी ह्याचा जर्मन भाषेचा पूर्णपणे अभ्यास करून घ्यायचे, पाठांतर वगैरे.
7: बर,
8: त्याच्याने माझा अभ्यास पूर्णपणे व्हायचा.
7: अरे वा, किती छान. काही अडचणी आल्या असतील तुला शिकत असताना, मग त्या कशा सॉल्व्ह केल्यास?
8: अडचण झाल्या मला, पण माझ्या मुख्याध्यापिका पालोबाईंनी आणि क्लास टीचरने मला खूप समजावून सांगितलं आणि ते मी समजूनही घेतलं. PDF होत्या, बाईंनी PDF काढून दिल्या, त्याच्यावर मी अभ्यास केला. मोबाईलला रेंज नव्हती म्हणून बाईंनी मला PDF काढून दिल्या.
7: बर, असं सगळं करून शेवटी तू छान पेपर दिला, हो की नाही?
8: हो.
7: बरं, ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी काही भीती वगैरे वाटली तुला की बापरे आपल्याला किती आठवेल, येईल का नाही, असं काही वाटलं?
8: सुरुवातीला वाटलेलं मला, पण मग पेपर बघल्यावर मला खूप सोपा गेला आणि असं वाटत होतं की मला पूर्णपणे येतो. छान गेला माझा त्या दिवशी पेपर.
7: बर बर, वा. आणि मग मार्क मिळाल्यावरती आनंद झाला? अपेक्षित होतं तेवढं की जास्त मिळणार होते, असं काय वाटलं होतं तुला?
8: खूप होतं. आनंदित झाली. परत माझं सगळ्यांनी अभिनंदन केलं. माझ्या मम्मी पप्पांना मी सांगितलं.
7: बर,
8: त्यांना तर धक्काच बसला.
7: अरे
8: वा, ते खूप आनंदित झाले. पप्पा बोलले की असाच अभ्यास करत राहा.
7: वा वा वा, मस्त. बरं, तुझ्या बरोबर तुझ्या काही बेस्ट फ्रेंड्सनी वगैरे पण ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं होतं?
8: हो घेतलं.
7: त्यांना कसे मार्क्स मिळाले?
8: माझ्या बरोबर म्हणजे अशी कृतिका सदाशिव सुतार म्हणून आहे, तिला दोन जिल्ह्यात दोन नंबर आले, तिला 40 मार्क मिळाले.
7: वा वा वा, मस्तच. बरं, मग तुम्ही दोघी जणी एकत्र कधी अभ्यास केला, एकमेकींच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह केल्या?
8: हो केलंय.
7: अच्छा, म्हणजे एकमेकींना हेल्प केली तुम्ही?
8: हो, पाठांतर केले, तिने माझं रिव्हिजन घेतलं, मी तिचं रिव्हिजन घेतलं.
7: वा, छान छान, मस्त. मग आता पुढे पण कंटिन्यू कोर्स करायचा आहे तुला? पुढच्या लेवल कम्प्लीट करणार आहेस का?
8: हो.
7: सगळ्या लेवल पूर्ण करणार आहे?
8: हो.
7: वा, शुभेच्छा तुला.
8: धन्यवाद.
7: बर, आणि फ्लोआला तुला काही थँक्यू म्हणायचं आहे का, की ज्यांनी हा कोर्स अवेलेबल करून दिला?
8: हो, जर्मन भाषेला संस्थेला मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचं, मला एक नवी परकीय भाषा शिकली.
7: छान, थँक्यू. तू आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलीस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार.
8: धन्यवाद.
7: हा मॅडम, आता तुमच्याकडे येते. तर मंडळी, नमस्कार. मंडळी, कायराच्या मुख्याध्यापिका सुद्धा आता आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर मृगाली पालव मॅडम, तुमचं देखील खूप स्वागत.
9: धन्यवाद मॅडम.
7: तर आपण मुख्याध्यापिका आहात, त्यामुळे संपूर्ण शाळेची जबाबदारी आपल्यावर आहे. तर ह्या सगळ्या मुलांना सांभाळून शिकवून वेगळ्या वेगळ्या कोर्सेसची ओळख करून देत असताना नेमक्या कशा असतात भावना?
9: असं गेल्या वर्षी साधारण मार्च मध्ये सोनावणे सरांचा फोन आलेला, आणि आमच्याच एक माझी दुसरी एक मैत्रीण ज्या चराटे शाळेतला होत्या सावंतवाडीतल्या, त्यांनी विचारलं, मला फोन लावून माझा नंबर दिला सोनावणे सरांना, आणि सांगितलं की तुमची शाळा अशाशा जर्मन भाषेसाठी इच्छुक आहे का, आणि एक भारत परकीय भाषा शिकायची आहे. तर ते ऐकल्यावर एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी मला मिळते आहे, त्या संधीचं आपण सोनं करूया. यासाठी मी लगेच, त्यावेळी मी मुख्याध्यापिका नव्हते, तेव्हा दुसरे सर होते, पण मी सरांना सांगितलं सर असं असं एक प्रोग्राम आहे म्हणून. तर त्यांनी पण लगेच हो म्हटलं, मुलांना विचारलं, मुलं पण हो म्हणाली, आणि काहीतरी एक नवीन करूया या हेतून आम्ही ते सोनवणे सरांना सांगितलं, चालेल आम्ही तयार आहोत. त्यांनी लगेच आम्हाला त्याची जी माहिती आहे ती व्हॉट्सअपला दिली, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, कुठली मुलं निवडायची, आणि मुलांना म्हणजे आमच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये एक वेगळ्या वेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळे हे आहेतच, नॉर्म्स आहेत, त्या निमित्ताने म्हटलं एक भाषा नवीन मिळते शिकायला तर शिकूया, मुलं पण खुश होती.
7: वा बर, मग आतापर्यंत किती विद्यार्थी एनरोल झाले या कोर्सला शाळेतले?
9: 18 विद्यार्थी.
7: अरे वा,
9: 6वी 7वीचे आम्ही 18 विद्यार्थी, आणि मेन म्हणजे आमचा 100% रिझल्ट आहे. 7 मुलं आमची डिस्टिंक्शन मध्ये आहेत, आणि ही एक मुलगी हिचं जिल्ह्यामध्ये फर्स्ट रँक आणि स्टेट लेवलला 9th रँक आहे.
7: अरे वा, मस्त मस्त.
9: सुरुवातीला जरा थोडं रजिस्ट्रेशनच्या वेळी थोडा प्रॉब्लेम येत होता, सोनावणे सरांनी वगैरे मदत केली, त्यामुळे ते फार छान झालं. परंतु मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काय झालं, मुलं घरी होती, काही लिंक आम्ही पाठवल्या, पण इकडे रेंज प्रॉब्लेम, ग्रामीण एरिया असल्यामुळे रेंज प्रॉब्लेम होता, पण त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ओपन होत नव्हते. आम्ही काही व्हिडिओ ओपन झाले की त्याचे स्क्रीनशॉट टाकत होतो मुलांना, मग शेवटी मी रिक्वेस्ट केली व्हिडिओ बरोबर पीडीएफ साहित्य सुद्धा जर मिळालं तर बरं होईल, त्यामुळे त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. व्हिडिओ, कारण सगळ्या मुलांना व्हिडिओ दिसत नव्हते, ओपन होत नव्हत्या लिंक.
7: बरं,
9: काही ठराविक मुलं करत होती, पण सगळ्या मुलांना त्याचा फायदा मिळत नव्हता, आणि त्यावेळी सुट्टी असल्यामुळे आम्ही शाळेमध्ये काही घेऊ शकत नव्हतो. मग ज्यावेळी जून मध्ये शाळा सुरू झाली तेव्हा आम्ही शाळेमध्ये ते सुरू केलं, मुलांना इंटरनेटद्वारे आम्ही व्हिडिओ वगैरे डाउनलोड करून दिले, मुलं ते शिकत होती, आणि ज्या मुलांना तेही शक्य नव्हतं त्यांना आम्ही पीडीएफ काढलं आणि प्रत्येक मुलाला ते मटेरियल सप्लाय केलं, आणि मग त्यामुळे मुलांनी आमच्या चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला, आणि ते कायमस्वरूपी राहिलं, म्हणजे पीडीएफ स्वरूपात असल्यामुळे मुलांकडे ते आता साहित्य व्यवस्थित असं आहे, त्यांनी त्याचा अभ्यासासाठी सतत ते वापर करतात.
7: बरोबर,
9: बरं वाटलं, नवीन भाषा काहीतरी शिकावी. आपल्या रोजच्या ज्या भाषा आहेत त्या आपण शिकतोच, मराठी हिंदी इंग्रजी, पण एक परकीय भाषा, हीच मुलं जेव्हा पुढील शिक्षणासाठी जेव्हा परदेशात जातील तेव्हा या भाषेचा नक्कीच त्यांना उपयोग होईल.
7: अगदी बरोबर, छानच. बरं, ह्या इनिशिएटिव्ह बद्दल काय वाटतं तुम्हाला? हा जो कोर्स सुरू केलाय शैलेश लेले सरांनी, तर त्याबद्दल काय सांगाल?
9: कोर्स खूप छान आहे, म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा काही श्रीमंत मुलं स्वतःच्या पैशाने कोर्स करू शकतात, वेगवेगळ्या भाषा शिकू शकतात, पण आमची जी ग्रामीण भागातली मुलं आहेत त्या मुलांना या कोर्सद्वारे, कारण आणि हा कोर्स युट्यूबला सुद्धा असल्यामुळे सगळ्यांना ते पॉसिबल होतं, त्यामुळे हेतू खूप छान आहे.
7: बर, नक्कीच. तर काय वाटतं, म्हणजे परकीय भाषा शिकून मुलांचं भविष्य किती उज्ज्वल आहे त्याबद्दल काय सांगाल?
9: नक्कीच, आता दिवसेंदिवस एवढ्या स्पर्धा वाढत आहेत, मुलं नवीन नवीन क्षेत्रामध्ये जेव्हा ती मोठी होतील, आता आमची शाळा ही प्रायमरी शाळा आहे, परंतु जेव्हा ही मुलं बाहेर जातील 11वी 12वी नंतर, तेव्हा त्यांना त्या त्या कोणती भाषेचं ज्ञान घेण्यासाठी, म्हणजे आता हा जर वेगळा कोर्स लावायचा झाला तर त्याला भरपूर फीज आहे, परंतु तुम्ही हा पहिला जो कोर्स आहे तो आम्हाला फ्री मिळवून दिला, त्याबद्दल अगदी तुमचे धन्यवाद. गरीब मजुरीवाल्यांची मुलं आहेत, ते एवढे पैसे खर्च करून हा कोर्स करू शकली नसती, पण तो तुम्ही फ्री मध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलात, त्यामुळे मुलांना एक नवीन संधी मिळाली आणि ही हे जे ज्ञान आहे ते त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे, त्यामुळे या कोर्स साठी आणि तुमच्या संस्थेसाठी खूप खूप धन्यवाद.
7: वा खूपच छान. तर एकूणच तुमच्याशी दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं, दोघींचे अनुभव ऐकायला मिळाले आणि तुम्ही घेत असलेली.
9: मी त्या मुलीच्या पालकांशी बोलले मी, तेव्हा तर अक्षरशः त्या अवाकच झाल्या, म्हणजे त्यांना विश्वासच बसेना, आपली मुलगी एवढी जिल्ह्यामध्ये पहिली आली, तिला मेडल मिळालं, खूप आनंद झाला त्यांच्या घरात. मला वाटतं तो दिवस पूर्ण आनंदाचा दिवस होता. फक्त एवढंच एक सांगेन की आमच्या जी बाकीची जी मुलं आहेत जी एकेका मार्काने रँक टूला गेली, त्यांना सुद्धा काहीतरी मिळावं असं जरा आम्हाला वाटत होते. म्हणजे फक्त तिला गोल्ड मेडल मिळालं तर 2 नंबरला जी आहे तिला निदान रौप्य मेडल किंवा आकर्षक काहीतरी बक्षीस वगैरे जर मिळालं असेल तर मुलांचा उत्साह आणखी वाढला असता.
7: बरोबर.
9: कारण ती एका एका गुणाने मागे लागली.
10: ज्यावेळी मला रिझल्ट कळाला आणि आम्ही त्या मुलीचं कौतुक केलं, त्यानंतर तिच्या पालकांना मी आईला फोन लावला, तुला विश्वासच बसला नाही, म्हणजे ती आश्चर्यचकितच झाली की माझ्या मुलीला एवढे मार्क खरोखर, मॅडम खरंच सांगता ना की मस्करी करता, तिला खूप आनंद झाला. आणि त्यांच्या घरामध्ये तर जेव्हा बातमी कळाली तेव्हा सगळेच आनंदित होते, सगळ्यांनी तो अभिमानाचा एक क्षण असा त्यांनी सगळ्यांनी स्टेटस लावलेला होता, आमच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण म्हणजे. आणि आमच्या शाळेसाठी सुद्धा तो एक मानाचा मुद्रा होता, तो सांस्कृतीतील अभिमानाचा क्षण म्हणजे. आणि आमच्या शाळेसाठी सुद्धा तो एक मानाचा मुद्रा होता, तो सावगडी तालुक्यात फक्त 3च शाळा ह्या सहभागी झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेचा 100% रिझल्ट, त्यामुळे सगळीच लोक आम्ही ज्या ज्या ग्रुपवर हे रिझल्ट टाकला आणि स्टेटस ठेवला त्या सगळी कौतुक करत होती, त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं.
7: छान छान.
10: जाई तर खूप खुश झालेली.
7: छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आज तुम्ही दोघी इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
10: धन्यवाद मॅडम. ओके.
7: तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या कायरा उल्लास जाधव आणि तिच्या शिक्षिका मृगाली पालव यांच्याशी, ज्या आपल्याशी आज जोडल्या गेल्या होत्या. जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळा कोलगाव नंबर 1 सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद अजीज यांनी गायलेलं कालीगंगा या चित्रपटामधलं गीत. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहरी.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, निदा फाजली यांचं बेपनाह या चित्रपटामधलं, संगीतकार खय्याम। आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात।

ना जो बढ़ के खुद उठा ले। हाँ हाँ जो बढ़ के खुद उठा ले ये दौलत।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक

आहे यात किया दिल ने कहा हो तुम। या कार्यक्रमातून आपण आजवर अनेक चित्रपटांच्या मेकिंगच्या गोष्टी, गाण्यांचे किस्से ऐकत आलेलो आहोत। आज एक अतिशय मनोरंजक असा किस्सा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। हा मनोरंजक किस्सा बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा आहे। मित्रांनो, भारतीय सिनेमाचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीकडे आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण जगभरातल्या रसिकांनी मोठ्या आदराने आणि कौतुकाने पाहिले आहे। संपूर्ण दुनियेतील चित्रपट शौकीनांमध्ये त्यांच्या सिनेमाबद्दलचे कौतुक दिसून येते। त्यांच्या चित्रपटांचे महोत्सव अनेक देशांमध्ये होत असतात। आज 80 पार केले तरी अमिताभ बच्चन यांच्या नावाची जादू कायम आहे। त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे। सोशल मीडियावर त्यांचा या वयातील वावर देखील कौतुकास्पद आहे। त्यांच्या ब्लॉगचे करोडो फॉलोअर्स आहेत। या ब्लॉगमधूनच कधीकधी ते अतिशय मनोरंजक अशी माहिती देखील त्यांच्या चाहत्यांना देत असतात। अशा या हायली रिस्पेक्टेड असलेल्या व्यक्तीला देखील कधीकाळी कुणाकडून चक्क श्रीमुखात खायला मिळाली होती। अमिताभ बच्चन यांना चक्क कोणीतरी थप्पड मारली होती। ही थप्पड रुपेरी पडद्यावरची नव्हती, तर प्रत्यक्ष जीवनात चार चौघात त्यांना हा प्रसाद दिला होता। कोणी दिला होता हा प्रसाद, काय होता हा किस्सा ऐका, खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे। कुणाची हिंमत झाली अमिताभ बच्चन यांच्या तोंडात चापट मारण्याची, ऐका हा किस्सा। हा किस्सा आहे 70 दशकातला। त्यावेळी अमिताभ बच्चन सुलतान अहमद यांच्या गंगा की सौगंध या चित्रपटाचे चित्रीकरण हरिद्वारला करत होते। या चित्रपटात त्यांच्यासोबत रेखा, अमजद खान, प्राण, जीवन आणि सुलोचना यांच्या प्रमुख भूमिका होत्या। या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हरिद्वार आणि त्यांच्या भोवती असलेला लक्ष्मण झुला या परिसरात झाले होते। एकदा चित्रीकरण संपल्यानंतर याच लक्ष्मण झुलावरून अमिताभ बच्चन आपल्या हॉटेलकडे चालले होते। त्यावेळी हा किस्सा घडला। हॉटेलमध्ये जात असताना त्यांच्या कारभोवती काही माकडांनी गराडा घातला होता। या माकडांना तिकडे लंगूर असे म्हणतात। पांढरे शुभ्र तोंड आणि ब्राउनिश कलर असलेले लंगूर यांची शेपटी भली मोठी असते आणि त्यांच्या ताकद देखील खूप असते बरं का। अमिताभ बच्चन यांच्या कारमध्ये काही केळी होत्या। त्याकडे पाहून त्या लंगुरांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। त्यांना ती केळी खायची होती। अमिताभ बच्चन यांच्या ते लक्षात आले। त्यांनी आपली कार बाजूला घेतली आणि ते खाली उतरले। कारच्या मधून त्यांनी केळ्याचे घडे काढले आणि त्यातील एक केळ एका छोट्या लंगुराला त्यांनी खायला दिले। हा सगळा प्रकार बघून तेथे आणखी काही लंगूर गोळा झाले। अमिताभने त्यांना देखील केळी खायला दिली। तितक्यात समोरून एक मोठे लंगूर रागाने तिकडे येताना दिसले। अमिताभ बच्चन यांचे त्या मोठ्या लंगुराकडे अजिबात लक्ष नव्हते। कदाचित हा लंगूर त्या ग्रुपचा सिनियर असावा। अमिताभचे त्याच्याकडे दुर्लक्ष होते। अमिताभ त्या छोट्या लंगुरांनाच केळी खाऊ घालण्यामध्ये मशगूल होते। त्या सिनियर लंगूरला अमिताभ बच्चन यांचा हा निग्लिजन्स अजिबात आवडला नाही। त्याचा इगो त्यामुळे दुखावला आणि तो सरळ अमिताभकडे आला आणि अमिताभ बच्चन यांच्या श्रीमुखात त्याने लगावली। हा प्रकार इतका अनपेक्षित आणि अचानक झाला होता की कुणालाच काही कळाले नाही। अमिताभ बच्चन देखील बावरून गेले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या तोंडातून हसू आले। त्यांनी आपली काही केळी त्या मोठ्या लंगुराला दिली। आता लंगूर ती केळी त्याच्या हातातून ओरवाडून घेऊन आला। अमिताभ बच्चन यांचे मेकअपमन

सावंत यांनी पटकन अमिताभ बच्चनला बाजूला घेतले आणि कारमध्ये घातले आणि हॉटेलच्या दिशेने निघून गेले. या थप्पड सोहळ्याच्या काही क्षण पूर्वीचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर मध्यंतरी शेअर केला होता. तर हा एक मजेदार किस्सा अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितला होता. अमिताभ बच्चन हे अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, आपल्या जीवनात घडलेला हा किस्सा त्यांनी आपल्या वाचकांसाठी आपल्या ब्लॉगमधून सांगितला होता. असेच काही किस्से आपण आपल्या या सेगमेंटमधून देखील आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आज इथेच थांबूयात. मी धनंजय कुलकर्णी आपली रजा घेतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मेरी ललकार या चित्रपटामधलं गीत. सनम गाझीपुरी यांच्या गीताला संगीत आहे विजय बटलवी यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत Love 86 या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे SH बिहारी यांची. ऐकूया मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: आशा भोसले यांनी गायलेलं अगर तुम ना होते या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार गुलशन बावरा, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
3: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
4: ऐकूया अंजान यांची गीतरचना आपस की बात या चित्रपटामधली. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरेंना आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती आहे की नाशिकच्या व्यायामशाळेची प्रथा परंपरा अनेक वर्षापासून आहे. त्याचंच शतकोत्सव असलेली व्यायामशाळा आणखी एक म्हणजे गुलालवाडी व्यायामशाळा. आज गुलालवाडी व्यायामशाळेचा इतिहास आणि त्यांच्या परंपरा आपण जाणून घेणार आहोत. गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष श्री सतीश शुक्ल सर हे नगरसेवक आहे आणि त्याशिवाय त्यांचे सामाजिक कार्य सर्व नाशिककरांना माहिती आहे. आज आपण त्यांच्याशी गुलालवाडी व्यायामशाळेविषयी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. गुलालवाडी व्यायामशाळेचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा.
1: नाशिकमधील सर्वात प्राचीन व्यायामशाळा जी आहे ती गुलालवाडी व्यायामशाळा आहे. याची स्थापना 1918 साली श्रीधर उद्योग आयोजनी हा जो शेजारचा वाडा आहे त्या वाड्यामध्ये छोट्या याच्यामध्ये स्थापना झालेली होती. तिथे एक हौद होता आणि त्या हौदामध्ये काही मल्ल हे व्यायाम करून हौदामध्ये तालीम करायचे. त्याच्यानंतर 1925 साली या व्यायामशाळेचं स्वरूप हे मोठं झालं आणि मग ही सगळी जागा गुलालवाडी व्यायामशाळेला मिळाली. आणि या गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये 1925 साली स्थापना झाल्यानंतर आज 101वं वर्ष आहे गुलालवाडी व्यायामशाळेचं. नाशिकचा मानाचा तिसरा गणपती हा गुलालवाडी व्यायामशाळेचा असतो.
0: बरोबर.
1: तर यामध्ये सर्वात आकर्षण जे असतं ते म्हणजे लेझिम पथक, त्याचबरोबर वाद्य पथक. गुलालवाडी व्यायामशाळेच्या 12 महिन्याचे जे ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यामध्ये मुलं व्यायाम करतात. त्याचबरोबर कबड्डी, खो खो, आट्यापाट्या पूर्वीच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण दिलं जायचं. यामध्ये महिलांनासुद्धा प्रशिक्षण सैनिकी दिलं जायचं. त्याचबरोबर अजूनसुद्धा त्यावेळच्या रायफली या आहेत, देशाला स्वतंत्र करायचं सैनिकी दिलं जायचं. त्याचबरोबर अजूनसुद्धा त्यावेळच्या रायफली या आहेत, देशाला स्वातंत्र्य करावं या प्रेरणेने या ठिकाणी सगळं कार्य हे चालायचं, देशप्रेमाने भरलेलं. या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मंगलवाद्य, त्याचबरोबर मांगलिक सर्व कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि मर्दानी खेळ याच्यावरच संपूर्ण भर असायचा. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गुलालवाडी व्यायामशाळेने कधी डीजे लावला नाही, हे एक वैशिष्ट्य गुलालवाडी व्यायामशाळेचं. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून गुलालवाडी व्यायामशाळेला अनेक वर्षानुवर्षापासून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पोलीस खातं, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका या सर्व संस्थांचं एक नंबरचं बक्षीस गुलालवाडी व्यायामशाळेला शिस्तबद्ध संघाचं मिळालेलं आहे. आजसुद्धा शेकडो विद्यार्थी ज्या मोठमोठ्या अधिकार पदावर आहेत, केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, ते सर्व गुलालवाडी व्यायामशाळेचे अनेक विद्यार्थी आहेत. आणि देशात आणि परदेशातसुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेचे विद्यार्थी आजसुद्धा चमकतात. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी की निर्व्यसनता, त्याचबरोबर धार्मिकता, त्याचबरोबर शिस्तबद्ध आणि स्वयंशिस्त या सर्व गोष्टी या प्रामुख्याने गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये दिसून येतात. रोज आमच्या इथे कबड्डीची प्रॅक्टिस चालती, खो खोची प्रॅक्टिस चालती. व्यायाममध्ये व्यायामपटू व्यायाम करतात. त्याचबरोबर या व्यायामशाळेची हे जे आहेत हे परंपरा फार जुने आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर

0: संस्थेला भेट दिलेली आहे. कायम कबड्डीमध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे गुलालवाडी व्यायामशाळा. गुलालवाडी व्यायामशाळेचं नाव घेतलं की कबड्डी ही डोळ्यासमोर येते, खो खो डोळ्यासमोर येतो, त्याचबरोबर आट्यापाट्या या डोळ्यासमोर येत असतात आणि शिस्तबद्ध लेगिन संघ हा गुलालवाडी व्यायामशाळेचं वैशिष्ट्य आहे.
1: सर, आपण व्यायामशाळेविषयीचा इतिहास तर सांगितलाच, पण सुरुवातीला या व्यायामशाळेचं स्वरूप कसं होतं?
0: सुरुवातीला शेजारचा जो वाडा आहे श्रीधर गोपाळ उद्धव गायधनी यांनी आपल्या जागेमध्ये पहिल्यांदा व्यायामशाळा सुरू केली होती 1918 साली.
1: बर,
0: त्यानंतर ही जी जागा आहे ही जागा सुद्धा त्यावेळेस गायधनी परिवाराने व्यायामशाळेला गुलालवाडी व्यायामशाळेला दिलेली होती आणि त्याचा मोठ्या स्वरूपामध्ये ही व्यायामशाळा सुरू झाली. तो 1925 साली रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो 1925 सालचा आहे, म्हणून 101 वर्ष चालू आहे. मागच्या वेळेस 100 वर्ष गुलालवाडी व्यायामशाळेने वर्षभर निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन या ठिकाणी साजरं केलेलं आहे.
1: आता गुलालवाडी म्हटलं का गुलाल आपल्या डोळ्यासमोर येतो, पण नक्की गुलालवाडी व्यायामशाळा हे नाव कसं पडलं?
0: आता त्यावेळचे जे लोक होते त्यावेळच्या लोकांनी लाल रंग आणि गुलाल हे मांगल्याचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे.
1: बर,
0: आणि मांगल्य आणि विजयाचं प्रतीक असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि देशाला विजय मिळावा साधारणतः या प्रकारची सुप्त भावना ही गुलालवाडी व्यायामशाळा हे नाव ठेवण्यामध्ये आहे.
1: सर, आपण जर बघितलं तर व्यायामशाळा म्हटली की त्याच्यात अनेक नामवंत पैलवान होत असतात. आपले इथं कोणत्याचे नामवंत पैलवान त्यांचे नाव घेते?
0: मोठमोठे पैलवान त्यावेळेच्या याच्यामध्ये अजून त्यावेळेचे फोटो पण आहेत. श्रीधर गोपाळ उद्धव गायधनी, विश्वनाथ गोपाळ उद्धव गायधनी, मोहन गोपाळ उद्धव गायधनी, त्याचबरोबर वासुदेव उर्फ विष्णू सीताराम शुक्ल, त्याचबरोबर अंबादास अण्णाभट शिंगणे आणि तुमचं वीर बापूराव गायधनी हे गुलालवाडी व्यायामशाळेचेच विद्यार्थी आहे. आणि त्यावेळेस वीर बापूराव गायधनींनी ज्यावेळेस सरकार वाड्याच्या जवळ जो एक वाडा होता त्याला आग लागली गायधनी गल्लीमध्ये आणि त्या आगीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि अनेक गायींना वाचवलं, त्याचबरोबर अनेक व्यक्तींना वाचवलं आणि त्यामध्ये ते हुतात्मा झाले. म्हणून हुतात्मा वीर बापूराव गायधनी असे खूप मोठमोठी शृंखला पैलवानांची वीरांची या गुलालवाडी व्यायामशाळेला.
1: आता आपण जसं जर बघितलं व्यायामशाळेत येणारे लोक आता कुस्ती वगैरे करणारे पहिले आपल्या काळात होते, परंतु आता आधुनिकता आली, मशिनरी आली, मग याचा काही व्यायामशाळेवर परिणाम किंवा आधुनिकतेचा काही?
0: पहिले आपल्या इथे मोठा हौदा होता, त्यामध्ये मातीमध्ये कुस्त्या चालायच्या, व्यायाम झाला की मातीमध्ये कुस्त्या चालायच्या. त्यावेळेचे फोटो पण आहे हौदाचे. काळानुरूप बदल झाला आणि मग आता मॅटवरच्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मॅटवरच्या कुस्त्या होतात. त्याचबरोबर आमच्या इथे आज सुद्धा मल्लखांब, या मल्लखांबाचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. मल्लखांबामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दोन्ही आमच्या याच्यामध्ये आहेत आणि त्यासुद्धा निष्णात आहेत. नॅशनलवर आणि राज्यस्तरावर त्यांना अनेक पारितोषिकं मल्लखांबामध्ये मिळालेले आहेत. पूर्वीच्या याच्यामध्ये सिंगल बार, डबल बार, ट्रॅपीज यासुद्धा ॲक्टिव्हिटीज फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होते.
1: आता व्यायामशाळेत येणारे मुलांची संख्या किती काय सांगता येईल?
0: आजच्या घडीला व्यायामशाळेच्या याच्यामध्ये 250 मुलांची संख्या आहे.
1: आणि मुलींसाठी वगैरे काय अशी
0: मुलींसाठी हे जे आहे डबल बार, सिंगल बार याची ॲक्टिव्हिटीज होती. त्याचबरोबर कबड्डीच्या खेळामध्ये सुद्धा मुली निष्णात आहेत व्यायामशाळेची टीम. एक काळ माधुरी गायधनी, त्याचबरोबर भावना शुक्ल, नंतर सोनाली चांदवडकर अशा नॅशनल लेवलला त्यांचे सिलेक्शन झालेले आहे. अशा चांगल्या कबड्डीपट्टू महिलांमध्ये सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेने दिलेले आहेत.
1: यापूर्वीचा इतिहास जर म्हटला तर कबड्डीतना गुलालवाडी व्यायामशाळेची भक्ती कुलकर्णी वगैरे अशा मुली होत्या, त्यांच्याबद्दल काय सांगतो?
0: हे चांगल्या आहेत, सगळ्या मुली चांगल्या. आज त्या मुलींना नातू झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये अतिशय चमकदार कामगिरी केलेली आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, खो खो याच्यामध्ये त्या चांगल्या वरच्या लेवलवर गेलेल्या आहेत, नॅशनल लेवलवर गेलेल्या आहेत. माधुरी गायधनी जी आहे तिथं जपानला गेली होती.
1: हो,
0: अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा खेळाडू गुलालवाडी व्यायामशाळेने दिलेले आहेत.
1: सर आता सध्या जो विषय चालला आहे डी जे ढोल याविषयी आपल्या
0: आमच्या गुलालवाडी व्यायामचं एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंतच्या इतिहासात एक वर्षसुद्धा कधी डी जे लावलेलं नाही. ढोल पथक आहेत आमचं, ढोल पथक, मंगलवाद्य, लेझिम ही पारंपरिक आपलं वाद्य आहे, ज्याच्यामुळे मंगल धून आणि वातावरण सगळं मांगलिक होत असतं असेच वाद्य आम्ही वाजवतो. मर्दानी खेळ इथे दाखवले जातात. अशा प्रकारचं ही परंपरा आमची पहिल्यापासून आहे.
1: नाशिकची संस्कृती दाखवणारी गुलालवाडी याबद्दल.
0: नाशिकची संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या प्रेरणेने हे तयार व्हावे म्हणून तुम्हाला मगाशीच सांगितलं मी की बा बंदुकीचं शिक्षण, रायफलीचं शिक्षण महिलांना पण देत होते आणि पुरुषांना पण देत होते. आणि नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे पुरोहित संघ, आता मी सुद्धा पुरोहित संघाचा प्रमुख आहे, या पुरोहित संघाच्या माध्यमातून अनेक पुरोहित सुद्धा या संस्थेचे सुद्धा सभासद आहेत आणि चांगले पट्टीचे पोहणारे. त्यावेळेस जे महापूर आला की गुलालवाडी व्यायामशाळेचे पथकाच्या पथक झुंडीच्या झुंडी या पुरांवरनं उड्या मारून महापुरामध्ये पोहायचे, त्यामुळे पट्टीचे पोहणारे सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेचे प्रसिद्ध आहेत. उद्धव शिंगणे गायधनी, त्याचबरोबर पंचाक्षरी शेमकल्याणी, नामांकित घराण्यातले हे सभासद पैमान आणि क्रीडापटू खेळाडू हे गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये तयार झालेले होते.
1: सर आता गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे, गुलालवाडी व्यायामशाळेची तयारी कशी?
0: गुलालवाडी व्यायामशाळेची तयारी चालू आहे. आमच्या इथे मांगलिक सगळं दृश्य दाखवलं जातं, त्याचबरोबर लेझिमची प्रॅक्टिस सुरू आहे, त्याचबरोबर वाद्य वादनाची प्रॅक्टिस सुरू आहे आणि रोज संध्याकाळी गुलालवाडीचे मुलं जे आहेत हे एकदम निष्काम भावनेने कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवताना समर्पित होऊन इथे कार्य करीत असतात.
1: लेझिम झालं, ढोलपथक झालं, अजून काही आपले काही उपक्रम चालू आहे का?
0: मर्दानी खेळ आहे, लहान लहान मुलांना त्यांचं धैर्य वाढावं म्हणून तलवार, त्याचबरोबर दांडपट्टा असे जे मर्दानी खेळ आहे, नेमबाज अशा मर्दानी खेळाचं लहान मुलांपासून सर्वांना आम्ही इथे प्रशिक्षण देत आहोत.
1: सर तुम्ही खरोखर गुलालवाडी व्यायामशाळा ही नाशिकची सांस्कृतिकदृष्ट्या एक व्यायामशाळा आहे आणि तिच्यातून नाशिकची संस्कृती कशी ही दिसत असते. दरवर्षी नाशिक ज्यावेळेस गणपती उत्सव बघायला येतात त्यावेळेस गुलालवाडी व्यायामशाळा एक आकर्षण असतं आणि हे आकर्षण कंटिन्यू सुरूच आहे. शतक उत्सव सुरू असला तरी गुलालवाडी व्यायामशाळा आपला उपक्रम सुरूच ठेवला आहे. आपल्या या उपक्रमाला नाशिककरांचा धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद. अजून एक फक्त छोटंसं वैशिष्ट्य सांगतो गुलालवाडी व्यायामशाळेचं की आमच्या इथे कोणत्याही प्रकारचा जातीय भाव भेद हा नसतो.
1: बरोबर.
0: आमच्या याच्यामध्ये सर्व धर्माचे मुलं असतात, सर्व पंथाचे मुलं असतात, सर्व जातींचे मुलं असतात, मुली असतात आणि सर्वजण एकोप्याने क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य असं काम करीत असतात. हे एक वैशिष्ट्य आहे आमचं आणि नाशिकच्या जडणघडणीमध्ये गुलालवाडी व्यायामशाळेचं मुख्य योगदान आहे.
1: नक्कीच सर, खेळासाठी कोणतेही जात धर्म नसतो आणि तो गुलालवाडी व्यायामशाळा दाखवून देते. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253

0: 2 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: गीतकार आनंद बक्षी त्यांच्यासोबत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. झूटा सच या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं लैला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द रचना सावन कुमार यांची आणि संगीतकार उषा खन्ना.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: दोस्त या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: हिंदुस्थानी या चित्रपटामधलं पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत गायलं आहे स्वर्णलता यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात. बहार आने तक या चित्रपटामधला अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या आवाजात. हिंदीवर यांच्या या गीताला संगीत आहे राजेश भूषण यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे अनवर सागर यांची. गीताला संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी आणि हे गीत ऐकूयात अपमान की आग या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात धनवान या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईक त्रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा.
1: कॉल करा 91300 2888.
2: भटकती हुई आरजू से हाथ छूटा तो दोनों जमीन पर आ रहे. वो घर पहुंची तो वही हुआ जो सब दास्तानों में होता है. उसकी शादी तय हो चुकी थी. मेहंदी की महक से घर भरा हुआ था

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
10: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
11: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजचे आपले गीत आहे 1963 साली आलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले एक मराठी भावगीत। गाण्याचे बोल आहेत, असा बेभान हा वारा कुठेही नाव मी नेऊ नदीला पूर आलेला। त्या काळात आणि त्याच्यानंतरही अतिशय लोकप्रिय झालेले आणि अवघड असे असलेले हे गाणे। गीताचे बोल लिहिले होते लाडके कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी, तर संगीत दिले होते श्री हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायले होते लता दीदी अर्थात गान कोकिळा लता मंगेशकर यांनी। हे गाणे दादरा तालात बसवले गेले आहे, परंतु हा ताल वेस्टर्न पॅटर्न पद्धतीने वाजवला गेला आहे आणि तोही ऑक्टोपॅडवर। त्यामुळे संपूर्ण गाण्यामध्ये ऑक्टोपॅडवर वेस्टर्न पॅटर्न पद्धतीने दादरा ताल वाजलेला दिसतो। वाऱ्याचा भास होण्यासाठी व्हायोलिन्सचा खूप वापर केला गेला आहे, त्यामुळे गाण्याचा स्पीड जास्त वाटतो आणि वाऱ्याचा फील येतो। हे गाणे कुठल्याही रागावर आधारित नाहीये, सर्व शुद्ध स्वर तर इथे वापरले गेले आहेतच, परंतु कोमल निषाद आणि कोमल गंधार यांचाही वापर केला गेला आहे। म्हणजेच दोन्ही निषाद आणि दोन्ही गंधार यांचा वापर या गाण्यामध्ये आपल्याला दिसतो। तर ऐकूया हे अतिशय लोकप्रिय झालेले असे मराठी भावगीत, असा बेभान हा वारा कुठेही

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: मवाली ह्या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीत रचना इंदिवर यांची आणि संगीतकार बप्पी लहरी.
3: Whoa, whoa, whoa!

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: संगीतकार ए आर रहमान यांच्यासोबत शंकर महादेवन यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे हमसे है मुकाबला या चित्रपटामधलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: आशा भोसले यांच्या स्वरात आदमी और इंसान या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार समीर, संगीतकार रवी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दुलारा ह्या चित्रपटामधलं निखिल विनय यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राणी मलिक यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषण अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषण अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूर

असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो. सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते, पण असे काही नसते हा. जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो, तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून ठेवली की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली आहे की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारी आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्या त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती, त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे. हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक विलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे ह्या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावी, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काहीही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 डिग्रीपासून ते 20 डिग्रीपर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्रॅक करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळाचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं

0: वगैरे, तर अशा वेळी मात्र हे ही औषधं हाताशी ठेवावीत आणि कोरियात भरपूर चालावे लागते त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त घेऊ जास्ती मित म्हणून काहीच घेऊ जाऊ नये आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी असा आजचा हा भाग झाला. आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. नमस्कार.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: ऐकूया सोनू निगम, गोविंदा, सुदेश भोसले, संजय दत्त आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हसीना मान जाएगी या चित्रपटामधलं गीत.

0: हे गीत आपण ऐकलत समीर यांचं हसीना मान जाएगी या चित्रपटामधलं. संगीत होतं अन्नू मल्लिक यांचं.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं.

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे भक्ती लहिरी यांनी. ऐकूया गिरफ्तार या चित्रपटामधलं हे गीत.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. मेरा साथी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या। चला तर मग आजची कथा ऐकूया। गणपतीला दुर्वा या अगदी आवर्जून वाहिल्या जातात। दुर्वा हे साधे गवत आहे, पण त्याला गणपतीच्या चरणी खूप मोठा मान आहे। असे का बरं, याचा आपण कधी विचार केलाय का? तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागे काही खास कारण आहे। यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते। पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा एक दैत्य होता। त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता। तो ऋषी मुनींना आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता। त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली। त्यांना अनलासूर बद्दल सांगितले। भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली। त्यावर भगवान शंकर म्हणाले, या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे। भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनलासूरला मारण्यासाठी गणेश बाहेर पडले। त्यांनी अनलासूरला गिळून टाकले। अनलासूरला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात दाह होऊ लागला। हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी 21 दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिल्या। त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला। त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वेचे एक खास स्थान आहे। विशेषतः गणपतीला अनेक ठिकाणी 21 दुर्वाच वाहिल्या जातात। तर मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट। आता आपण उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टी सोबत। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वास ऍप आता गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे। या ऍपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता। तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
4: क्या हुआ
5: वो तो
4: क्यूट है ना
5: अरे पहलवान है
4: पर तुमसे प्यार करती है
5: हो नहीं सकता
4: और तुम्हें भी उससे प्यार करना चाहिए
5: हो नहीं सकता
4: वो तुम्हें पकड़ने यही आ रही है
5: ये हो नहीं सकता
6: होनी को तो कुछ भी हो सकता है

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

श्रोते हो, या श्लोकात सार रूप असलेले ब्रह्म कसे गूढ झाले आहे, आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव कशी होऊ शकत नाही, याबद्दलची सविस्तर चर्चा समर्थ या श्लोकात करतात बर का। समर्थ म्हणतात, सार रूप असलेले ब्रह्म माणसाच्या आवाक्यात असलेल्या इंद्रियांच्या बुद्धीच्या साधनात सापडतच नाही, डोळ्यांनी पाहावे तर ते दिसत नाही, यत्र तत्र सर्वत्र हेच तत्व असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला लक्षातच येत नाही। आपल्यासाठी परमेश्वर गूढ आणि अगम्यच राहतो, याला कारण त्याला समजून घेण्याची बुद्धी आपल्याकडे नसते। त्याचे चिंतन मनन करण्यासाठी लागणारी बुद्धी ही कमवावी लागते। सूक्ष्म बुद्धी, शुद्ध शांत पवित्र मन हे जर आपण मिळवले तर आपल्या बाजूने परमेश्वराचे गूढत्व संपूर्णच जाते। परमात्मा तत्व निर्गुण निराकार आहे, ते डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, स्पर्श करून पाहावे तर समजत नाही। श्रोते हो, याला एक उदाहरण घेऊया। एक मातीचा घट आहे, हा मातीचा घट जर माझा आहे असा त्यावर शिक्का बसला तर त्या घटासंबंधी मालकी हक्क निर्माण होतो आणि मग तो घट फुटला की त्याचं दुःख होतं। अशाच प्रकारे आपल्या देहाचे होत असते। जिथे गुण आहे तिथे शरीर असले पाहिजे, पण आत्मा हा अशरीरी आहे, त्याला कोणतेही गुण चिकटलेले नाहीत, म्हणून आत्मा हा निर्गुण आहे। समर्थ म्हणतात, अहंता गुणे कल्पिता ही कळेना। आधीच हा आत्मा निर्गुण आहे, तो जाणवत नाही। त्यात आपला अहंकाराचा पडदा इतका दाट असतो की तो आत्मा कळत असूनही वळत नाही। श्रुते हो, अहंकारी माणूस हा बहिर्मुख असतो, त्यामुळे तो त्रिगुणात्मक वस्तूंना सत्य मानतो। समर्थ म्हणतात, असा अहंकार असला तर निर्गुण परमात्म्याचे ज्ञान होणे नाही। या अहंकाराला बाजूला सारायला हवे, त्याचा पराभवच करायला हवा। अहंकारी माणसाला आपल्यातील अहंकाराची जाणीवही नसते। आपण अज्ञानी आहोत, आपल्याला परमात्म तत्व समजून घ्यायचे आहे ही उपरतीही त्या अहंकारी माणसाला होत नसते। मग अशा वेळी हा अहंकार नष्ट कसा होणार? श्रुते हो, त्यासाठी वेदांताचे तत्वज्ञान अभ्यासायला हवे। त्यामुळे सगळी शास्त्रे सगळे संत एकच सांगतात की तुमच्यामधील अहंकाराचा निरास करा, अहंकाराचा त्याग करा, तो दूर करा। संत सत्पुरुष यांनी या अहंकाराचा त्याग तर

कधीच केलेलं आहे. त्यांची साधना, त्यांचे अनुसंधान इतके असते की त्यांचा अहमभाव हा गळून पडलेला असतो. त्यामुळे त्यांना सारभूत तत्वज्ञान समजलेले असते. नव्हे, ते खरं तर ब्रह्मस्वरूपच झालेले असतात. संतजन लौकिकात व्यवहारी जगात एक नाटक पार पडावे तसे ते अलिप्तपणे वावरत असतात. श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ यांची चरित्र ग्रंथे वाचली की कळते की ते उन्मनी अवस्थेला पोचलेले होते. श्रोते हो, एकदा हिमालयातील उन्मनी अवस्थेत असलेल्या साधूला एका सामान्य व्यक्तीने विचारले, ब्रह्म जानते हो? तेव्हा तो साधू म्हणाला, जानना क्या है, ब्रह्म ही तो हूं. अशा उन्मनी अवस्थेत असलेल्या सत्पुरुषांना दृश्य जगत एक भास वाटतो. तसेच परमभक्त असलेल्या एखाद्या भक्ताला हे जगत म्हणजे ईश्वराची लीला वाटते. पण हे लक्षात घेतले पाहिजे की या भक्तांनी आणि या उन्मनी अवस्थेत पोचलेल्या सत्पुरुषांनी अहंकार केव्हाच टाकून दिला आहे. तेव्हा श्रोते हो, आपणही त्याची सुरुवात केली पाहिजे. समर्थ एका स्फुट काव्यात म्हणतात, मी कोण ऐसे पाहता देहाची तो माईक वार्ता, आपण आपला शोध घेता आपणची मिथ्या.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गणेशोत्सवातील आजचा हा पाचवा दिवस. दररोज आपण नाशिकमधील विविध गणपतींची माहिती जाणून घेतो आहोत. आज मी तुम्हाला लोथेनचा गणेश या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपतीबद्दल सांगणार आहे. रविवार कारंजावर गायधनी गल्लीच्या सुरुवातीला लोथेनच्या वाड्यात उजव्या सोंडेचा गणेश रिद्धी सिद्धीसह विराजमान आहे. इसवी सन 1988 मध्ये महापालिकेने केलेल्या रस्ता रुंदीकरणात मंदिराचा काही भाग पाडण्यात आला. 300 ते 400 वर्षापूर्वी लोथेनच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी सदर जागी उत्खनन केलं तेव्हा या मूर्ती मिळाल्याचे सांगितले जाते. पांढऱ्या संगमरवरी अखंड पाषाणात अत्यंत रेखीव अशी गणेश मूर्ती घडवलेली आहे. कमळात पद्मासन घालून चतुर्भुज शूर्पकर्ण गणपती बसलेला आहे. वरच्या हातात परशु आणि फूल आहे, तर खालच्या डाव्या हातात अक्षरमाला आणि उजवा हात वरद मुद्रेत आहे. उजवीकडील दात अर्धा असून डाव्या दाताकडून सोंड उजवीकडे वळली आहे. गळ्यात जानवे आणि माळा आहेत. कमळाजवळ गणपतीकडे पाहणारा उंदीर असून गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मंदिरापुढे पेशवेकालीन हंड्या आणि भिंतीवर मोठे मोठे आरसे लावलेले आहेत. लोकांना फारसा परिचित नसलेला हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने जास्त सिद्ध मानला जातो. तर मंडळी, आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: टाइम चेक, टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हसरत जयपुरी यांचं गीत दामन और आग या चित्रपटामधलं। हे गीत ऐकूयात मन्नाळे यांच्या आवाजात।

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: आशा भोसले यांनी गायलेलं चोर पोलीस या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं जिंदगी या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमाचं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एक बेचारा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते,
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी,
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ही गीत ऐकूयात, किसा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचे शब्द, नदीम श्रवण यांचं संगीत, ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मस्ताना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
3: mm-hmm. mm-hmm. mm-hmm. mm-hmm.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
7: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
6: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
7: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
6: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आसू और मुस्कान या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं।

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मन्नाडे आणि सबिता चौधरी यांच्या आवाजात अन्नदाता चित्रपटामधलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीतकार सलील चौधरी.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: इंतकाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: एफडी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088 विश्वास बँक विश्वासाचे नाते
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत दो चेहरे या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दफा 302 या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। देवदास या चित्रपटातील हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार सचिन देवबर्मन।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत गॅम्बलर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देववर्मन यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रेम धवन यांचं, लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेलं. हे गीत आहे कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि आज सादर होतोय आनंद घन लता या कार्यक्रमाचा 24वा भाग. या भागामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे ते आद्या संगीतकार हुस्नलाल भगतराम आणि लता दीदी यांच्या गीतांबद्दल. हुस्नलाल आणि भगतराम यांना आद्य संगीतकार म्हटलं जातं कारण त्यांच्यापासूनच हिंदी चित्रपटामध्ये जोडीनं संगीत देण्याची परंपरा सुरू झाली मंडळी. हुस्नलाल आणि भगतराम हे दोघेही सख्खे भाऊ आणि संगीताचे पक्के चाहते. या दोघांचा जन्म पंजाबमधला आणि संगीताची परंपरा त्यांच्या घरामध्येच होती कारण त्यांचा मोठा भाऊ अमरनाथ हा त्या काळातला लाहोरमधला प्रसिद्ध संगीतकार. हुस्नलाल व्हायोलिन तर भगतराम हार्मोनियम उत्तम वाजवायचे. या दोघांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित दिलीपचंद्र वेदी यांच्याकडनं घेतलं, पण आपल्या मोठ्या भावाकडून म्हणजे अमरनाथ यांच्याकडून सुद्धा शास्त्रीय संगीतातले बारकावे त्यांनी आत्मसात केले. याशिवाय संगीतकार श्यामसुंदर यांच्याकडे सुद्धा ते शास्त्रीय संगीत शिकले. या श्यामसुंदर यांचं वैशिष्ट्य असं होतं की आपल्या संगीतामध्ये ते मटक्याच्या ठेक्याचा वापर करायचे. त्यांचं हे वैशिष्ट्य या दोघा भावांना खूप आवडलं आणि त्याचा वापर त्यांनी पुढं आपल्या अनेक गाण्यांमध्ये केला. हुस्नलाल आणि भगतराम हे पंजाबमध्ये वाढलेले असल्यामुळे साहजिकच त्यांच्या संगीतावर आपल्याला पंजाबी लोकसंगीताचा प्रभाव दिसून येतो. मुंबईला येण्यापूर्वी हुस्नलाल यांचे व्हायोलिन वादनाचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम लाहोर, अमृतसर, दिल्ली इत्यादी ठिकाणी झाले होते आणि तिथल्या मैफिली त्यांनी गाजवल्या होत्या. पण पुढे आपल्या मोठ्या बंधूंच्या सांगण्यावरून 1943 हुस्नलाल आणि भगतराम हे दोघेही भाऊ मुंबईच्या मायानगरीमध्ये आलेत आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपला नशीब आजमावण्याचा प्रयत्न करायला लागले. सुरुवातीलाच त्यांना प्रभात थिएटरचा चांद हा चित्रपट मिळाला. दो दिलों की दुनिया मिलने नहीं देती हे त्यांचं या चित्रपटातलं गाणं अतिशय लोकप्रिय झालं. पुढे त्यांनी प्रभातच्याच हम एक है या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटानं चित्रपटसृष्टीला 3 नवीन कलाकार दिले. गुरुदासपूरचा देवानंद, पेशावरचा रहमान आणि मंगलोरचा गुरुदत्त. त्यांना मग एकामागून एक चित्रपट मिळतच गेले. पुढे त्यांनी मिर्झा साहिब या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटातील आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाए आणि हात सिने पे जो रख दो ही गाणी आजही आवडीनं ऐकली जातात. मंडळी, हुस्नलाल भगतराम यांच्या जोडीनं अनेक गायकांना पुढे येण्याची संधी दिली. त्यामध्ये सुरैया, गीता दत्त, मुकेश, मोहम्मद रफी, तलत महमूद, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या गुणी गायकांचा समावेश होता. सुरैया ही अभिनेत्री आणि गायिका सुद्धा होती. हुस्नलाल भगतराम यांच्या जोडीनं सुरैयाकडून 9 चित्रपटात 69 गाणी गाऊन घेतली. आजच्या पिढीतल्या लोकांना सुरैयाचं नाव आणि तिची गाणी फारशी ठाऊक असण्याचं कारण नाही, पण त्या काळामध्ये चित्रपट रसिकांच्या ओठावर तिची गाणी होती. वो पास रहे या दूर रहे, बडी बहन चित्रपटामधलं हे गाणं, इसका क्या मतलब है हे सनम चित्रपटातलं गीत, बेकरार है कोई हे शमा परवाना या चित्रपटातलं गीत. मंडळी, ही सगळी गाणी सुरैयाच्या आवीट गोडीच्या गाण्यांमध्ये मोडतात. आपणही असंच सुरैया यांचं बेकरार है कोई हे क्षमा परवाना या चित्रपटातलं गीत ऐकूया. या गीतामध्ये सुरैयाच्या आवाजातला गोडवा आपल्याला मोहवून टाकेल.
मोहम्मद रफी आणि सुरैया यांच्या आवाजातलं हे अप्रतिम असं गीत आहे. आणि या गीतामध्ये जोडीला आपल्याला हुस्नलाल भगतराम यांचं कर्णमधुर असं संगीत ऐकायला मिळतं. तेव्हा ऐकूया हे गीत.

मंडळी, मोहम्मद रफी या अत्यंत गुणी आणि प्रतिभावान गायकाला पुढे आणण्याचं श्रेय निश्चितच हुस्नलाल भगतराम या जोडीला दिलं पाहिजे. 1948 महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या बापू की अमर कहाणी या चित्रपटातील सुनो सुनो ए दुनिया वालो या गीतानं मोहम्मद रफींना लोकप्रियता मिळवून दिली. याच सुमारास आलेल्या प्यार की जीत या चित्रपटातील मोहम्मद रफींची गाणी खूप गाजली. या चित्रपटातील मोहम्मद रफींनी गायलेलं एक दिल के तुकडे हजार होए हे गाणं तर लोकांच्या ओठावर असायचं. प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींच्या भावना व्यक्त करणारं त्यांचं हे गाणं प्रचंड गाजलं. ऐकूया लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एक आवीट गोडीचं गीत. हे गीत आसू या चित्रपटामधलं आहे. दिन प्यार के आयरे ऐकूया.

मंडळी, लता दीदी आणि हुस्नलाल भगतराम यांचा संबंध साधारणपणे 1949 आला आणि तो 1957 सुरू राहिला. या साधारणपणे 8 कालावधीमध्ये या जोडीनं लता दीदींकडून 25 चित्रपटांमधली 100 अधिक गाणी गाऊन घेतलेली आहेत. लता दीदींच्या गाण्यातली शास्त्रीय संगीताची बैठक, नितळ पारदर्शी आवाज असलेला गोड गळा या दोघांनाही खूप आवडला. मंडळी, लता दीदींच्या गायकीला पैलू पाडणारे जे संगीतकार आहेत त्यात हुस्नलाल भगतराम यांचंही नाव आपल्याला आदरानं घ्यावं लागेल. हुस्नलाल हे एखादी रचना सुरुवातीला दीदींना आपल्या व्हायोलिन किंवा हार्मोनियमवरती वाजवून दाखवायचं आहे, पुढे तीच रचना फक्त एकदा ऐकल्यानंतर अधिक सुंदर होऊन लता दीदींच्या गळ्यातून बाहेर पडायचे. 1949 आलेल्या बडी बहन या चित्रपटात लता दीदींनी प्रेम लता सोबत गायलेलं चुप चुप खडे हो या गाण्यानं तर लोकप्रियतेचा कळस गाठला. आजच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं. मंडळी, बडी बहन या चित्रपटामध्ये 8 होती, ती 8 गाणी गाजली, पण चुप चुप खडे होची जादू काही वेगळीच होती. या गाण्यातील सुरुवातीचे हार्मोनियमचे सूर तर आपल्याला ठेका धरायला लावतात. या गीताची लोकप्रियता इतकी होती की 1975-76 राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदबुवा आफळे यांनी त्यांच्या कीर्तनात या गीताची प्रशंसा करून त्याच्या चालीवर एक भक्तिगीत सुद्धा सादर केलं. तर आपणही ऐकूया हेच गीत, चुप चुप खडे हो, बडी बहन या चित्रपटामधलं गीत.

मंडळी, दीदींच्या कोवळ्या आवाजातील दर्द हुस्नलाल भगतराम यांनी बाहेर आणून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला. ते दोघंही लता दीदींच्या गायकीनं भारावलेले होतेच. दीदींच्या या गाण्यातील दर्दभरे आलाप रसिकांना भाव विभोर करतात. त्यातली काही गाणी अशी आहेत, जो दिल में हे बड़ी बहन चित्रपटातलं गीत, जिगर के टुकड़े किए सरता चित्रपट, मोहब्बत में हसी जुदाई की खबर आंसू चित्रपट, लुट गई जल तरंग, दिल ही तो है आधी रात, ठहर ओ जाने वाले बिरह की रात, दर्द ए जुदाई छोटी भाभी, आंसू चित्रपटातील आँखों का तारा प्राणों से प्यारा या गाण्यात हुस्नलाल भगतराम या जोडीनं वाजवलेली सतार आणि व्हायोलिन यांचं संगीत तर अप्रतिमच. दीदींची आनंदी आणि खेळकर मूड असणारी गाणीसुद्धा भरपूर आहेत आणि ही गाणी आपल्याला एक वेगळा आनंद प्रदान करतात. ही गाणी साध्या चालीची असली तरी त्यामध्ये कमालीचा गोडवा आहे. यातील काही लोकप्रिय गाणी अशी आहेत, तेरी अखियां हे सावन भादो चित्रपटातलं गीत, काहे धीरे हे राखी चित्रपटातलं गीत, वो आए बहारे हे अफसाना चित्र

चित्रपटातलं गीत, तेरी गली में हे फरमाईश चित्रपटातलं गीत, या सगळ्या गाण्यांमध्ये राजा हरिश्चंद्र या चित्रपटातलं गोरी गोरी चांदनी हे गाणं तर अप्रतिम. साधी सोपी चाल आणि मधुर संगीत आणि लता दीदींचा आवाज तर मखमली मुलायम. आपणही हे गीत ऐकूया, गोरी गोरी चांदनी और पूनम की रात, हे राजा हरिश्चंद्र चित्रपटामधलं गीत आणि त्यातला गोडवा आपणही ऐकून अनुभवूया.

मंडळी, हुस्नलाल भगतराम या जोडीनं लता दीदी आणि मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतलेली युगलगीतं तर केवळ अप्रतिम अशीच आहेत. जरा तुमने देखा हे जलतरंग चित्रपटातलं गीत, छोटा सा फसाना है हे बिरहा की रात मधलं गीत, पास आके हुए हे मीना बाजार चित्रपटातलं गीत, हमें दुनिया को दिल हे आधीराज चित्रपटातलं गीत, दिल देके दिल लिया हे स्टेज चित्रपटातलं गीत, तू चंदा मैं चांदनी हे राजा हरिश्चंद्र चित्रपटातलं गीत, दिन प्यार के आणि सुन मेरे साजना ही आसू चित्रपटातली दोन गीतं त्यांच्या अजरामर युगलगीतांपैकी काही अशी आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम हे सुरुवातीला हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. सुन साजना हे पहाडी धुनवर आधारित असलेलं गाणं खय्याम यांचं अतिशय आवडतं गाणं होतं. अनेक चित्रपटांना सुमधुर संगीत देणाऱ्या आणि अनेक गायकांना पुढे आणणाऱ्या या गुणी हुस्नलाल भगतराम यांचा 1960 नंतरचा काळ मात्र अतिशय विपन्नावस्थेत गेला. काही धूर्त स्वार्थी आणि कपटी लोकांनी त्यांना हेतुपुरस्सर डावलं. त्यांनीच संगीत दिलेल्या आदिल ए जहांगीर या चित्रपटात लता दीदी आणि तलत महमूद यांनी गायलेलं एक सुंदर गाणं आहे, अय मेरी जिंदगी तुझे ढोंडू कहा. असंच प्रश्न या दोघांनाही तर या लोकांच्या अशा वागणुकीमुळे पडला नसेल. तर मंडळी, आज इथं थांबूया आणि या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. हे गीत आहे आसू चित्रपटामधलं सुन मेरे साजना. या गीतामध्ये लता दीदींचा कोवळा आवाज आणि मोहम्मद रफींचा भावपूर्ण आवाज आपल्याला भारावून टाकेल आणि गाण्यामधले सुंदर साधे सोपे असे शब्द आणि कर्णमधुर संगीत यांचा आनंद आपण घेऊया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: इन द काम या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना माया गोविंद यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात जलते पदन या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165 12 किंवा 8380165 00 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधली. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.
1: तेरी तस्वीर

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: गोदावरी।
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे निशाना या चित्रपटामधलं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पर्वत के उस पार या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूयात डाक बंगला या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, घर घर की कहाणी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

अगर लड़की की कच्ची वो तो हो ही।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत प्यार का कर्ज या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
4: कोणचा महिना रे?
5: जून,
4: जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे,
5: जून.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत ऐकूयात शादी के बाद या चित्रपटामधलं.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात इंदिवर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: ऐकूया बलवान या चित्रपटामधलं गीत. गोहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे महेश किशोर यांचं. ऐकूया आशा भोसले आणि अरुण बक्षी यांच्या आवाजात.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: सुमंतर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. गीता दत्त यांच्या आवाजात, संगीतकार ओ पी नय्यर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक प्रत्येक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: Nothing is impossible. Bye bye.

Medical school? Bah, bah, bah, bah. Nothing is impossible.

Gracias, Belco.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मम्मी मम्मी मम्मी मम्मी मम्मी.

पॅनेलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडियो विश्वास टाइम चे
1: रात्री से 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडियो विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुरावा.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची

गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.